0: रामकृष्ण हरी, तुमच्या ज्या वागण्याने दुसऱ्याला दुःख होते त्याला पाप म्हणावे, आणि तुमच्या ज्या वागण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे तर समजावं की हे पुण्य आहे. आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते हे मात्र खूप महत्वाचं आहे. माणसांना फार मोठा भ्रम असतो की ही सगळी बाग माझीच आहे, पण वादळ येऊन गेल्यावर मात्र कळतं की सुक्या पानांवर सुद्धा आपला हक्क नाही. त्यामुळे थोडा पण भ्रम बाळगू नये की येथे आपले काही आहे, सर्व क्षणभंगुर आहे. रामकृष्ण हरी.
1: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात कृतज्ञता आणि सेवेचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ आणि भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आईवडिलांनंतर आपल्याला जगण्याची दिशा दाखवणाऱ्या आणि आपल्यातील सुप्त गुणांना पैलू पाडणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जागतिक धर्मादाय दिन. 5 सप्टेंबर 1997 रोजी मदर टेरेसा यांचे निधन झालं होतं. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजात गरिबांना आणि वंचितांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून पाळला जातो. आज भारताच्या सर्वोच्च शिक्षण तज्ज्ञांची जयंती आणि जागतिक रॉक संगीताच्या महानायकाचा वाढदिवस आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती, थोर विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज 138वी जयंती. त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीची महती संपूर्ण पाश्चात्य जगताला पटवून दिली. फ्रेडी मर्क्युरी जयंती. जगातील अग्रगण्य रॉक बँड क्वीनचे मुख्य गायक आणि अद्भुत आवाजाचे धनी फ्रेडी मर्क्युरी यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. गुरु हा केवळ पुस्तकातील अक्षर शिकवत नाही, तर तो जगण्याचा मार्ग आणि संकटांशी लढण्याचे संस्कार देतो. आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारा शिक्षक आणि चुका दुरुस्त करणारा मित्र लाभणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि आजची बोधकथा 1962 गोष्ट आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नुकतंच भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. ते एक महान विचारवंत आणि अनेक वर्ष विद्यापीठांमध्ये शिकवणारे आदर्श प्राध्यापक होते. त्यांचे काही जुने विद्यार्थी आणि चाहते राष्ट्रपती भवनात आले आणि त्यांनी हात जोडून विनंती केली सर, 5 सप्टेंबर रोजी तुमचा वाढदिवस आहे. आम्हाला तुमचा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे. डॉक्टर राधाकृष्णन मंदपणे हसले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, माझा वैयक्तिक वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर 5 सप्टेंबर हा दिवस देशातील सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला तर मला त्याचा सर्वात जास्त अभिमान आणि आनंद वाटेल. त्या एका वाक्यातून डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा अहंकार न बाळगता संपूर्ण देशातील शिक्षकांचा मान वाढवला. तेव्हापासून आजतागायत 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या शिक्षकांना आणि संस्कारांना कधीही विसरू नका. कृतज्ञता.

हीच सुसंस्कृत मनाची खरी ओळख असते. तेव्हा आजच्या दिवशी एक संकल्प करूया. स्वतःसाठी अवघे 2 मिनटं कामातून काढा आणि तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील एखाद्या आवडत्या शिक्षकाला फोन करून फक्त एवढंच म्हणा, सर मॅम, तुम्ही शिकवलेल्या धड्यांमुळे आज मी घडलो आहे, थँक्यू सो मच. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान आणि आशीर्वाद तुमच्या पुढील आयुष्यासाठी लाख मोलाचे ठरतील. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या गुरुजनांच्या आणि पालकांच्या आशीर्वादात असते. जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात गुरुजनांबद्दल अपार आदर आणि वीकेंडचा निवांत आनंद बाळगून आपल्या या शनिवारची एकदम प्रसन्न छान दिवस घालवूया. जुनी गाणी ऐकूया आणि शिक्षकांना शुभेच्छा देऊया. ऐकत रहा तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: करण्याची नियमावली आहे आणि शाश्वत तत्वज्ञान रेखाटणारा तो त्याच्या ठाई नसतो बडे जाव स्वतःला मिरवण्याचा, स्वतःची विद्वत्ता अकारण दाखवण्याचा. तो आपल्या विद्वत्तेचा सदुपयोग करतो शांतपणाने लोककल्याणासाठी, नसते त्याला कसलीही अपेक्षा लोकांकडून स्वतःसाठी किंवा स्वतःच्या लौकिक प्रसिद्धीसाठी. त्याचे कार्य अविरत सुरू राहते. निसर्ग नियमाप्रमाणे निसर्गाशी एकरूप होत, समाधीमध्ये शिरत, संशोधन करत, प्रज्ञेचे सृजन निर्माण करीत लोकसमूहाच्या वाटपासाठी. शील समाधी प्रज्ञा असतो असा संशोधन पायऱ्यांचा अनुक्रम, तसाच असतो अनुक्रम प्रज्ञाशील करुणेचाही. प्रज्ञेचा संशोधक हा चिकित्सक शोधणारा, तसाच स्पंदनांच्या अनुभूतीतून उगवणारा निर्माताही. तो उथळ भावनिक नसतो, तसाच नसतो निव्वळ कठोर टीकाकारही. त्याच्या ठाई शोध सृजन, प्रज्ञेतून पुन्हा शिलाची निर्मिती आणि पुन्हा नव्याने प्रचंड निर्माण झालेला प्रेमभाव म्हणजेच करुणा. आपल्या ज्ञानाचा ठेवा लोककल्याणाच्या भूमिकेतून करुणा मार्गाने तो प्रवाही ठेवतो आणि अस्सल संस्कारांचा उदय माणसामध्ये झाल्याचे शिक्कामोर्तब करतो.
1: सारे गामा कारवा
0: बा तथागता, तुझ्या प्रज्ञामय संशोधनाने संस्कारपूर्ण माणूस कसा असावा याचा शोध लावला. दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक डोके, एक नाक असलेला प्राणी म्हणजे माणूस नव्हे. माणूस मेंदूने आंधळा नको, तर तो असावा विचारी. माणसात नैतिकता कशी असावी, माणसाचा बुद्धिवाद कसा असावा, माणसाने विचार कसा करावा, माणसाने माणसाशी कसे वागावे याचा वस्तुपाठ तुझ्या तत्वज्ञानाने दिला आणि मानवतावादाच्या मांगल्याचे विवेकी सूत्र माणसाला दिले. माणसाच्या संस्काराआड येणाऱ्या सर्वच अडथळ्यांना तू पार केलेस, पिटाळलेस तू कर्मकांडांना, अंधश्रद्धेला, ईश्वरवादाला आणि धर्मांधतेलाही. निसर्गतःच जन्मलेल्या माणसाच्या अंतरंगात पेरलेस तू माणुसकीचे तत्व आणि उभा केलास अस्सल खराखुरा माणूस. तुझ्या तत्वज्ञानाला भिडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल, तुझ्या तत्वज्ञानाची अनुभूती जो अनुभवेल, त्याचा प्रवास मानवतेकडे, लोककल्याणाकडे. बाकीचे तर तुला आणि तुझ्या तत्वज्ञानाला भावनेने उथळ अभिवादन करतात, तुझ्या पाया पडतात, तुझ्या नावाने पुन्हा कर्मकांड करून पाहतात, तुला देव संबोधून परंपरागत भक्तींमध्ये बंदिस्त करतात. परंतु तू अतिशय स्पष्ट, तुला माहिती आहे तुझ्या उथळ भक्तांचा प्रवास ईश्वरवादाकडे. म्हणून तू म्हणालास, मी तुमचा मोक्षदाता नव्हे, मी तुमचा मार्गदर्शक. मी दाखवतो त्या मार्गाने तुम्हाला चालायचे आहे. दाखवलेल्या मार्गावर कुणी कर्मकांड करू लागला, पूजाविधी करू लागला, आपापल्या कल्पनेतील अर्थ सांगू लागला, तर तो भ्रमिष्टपणा त्याचा, सत्याच्या मार्गापासून दूर जाण्याचा. कुणीही कुणाचा उद्धार करीत नसतो, आपला उद्धार आपणच करावायचा असतो. आपल्या आत ज्ञानाची ज्योत आपणच पेटवायची असते. म्हणून लक्षात ठेवले पाहिजे, अत दीप भव, स्वयंप्रकाशित बना. स्वयंप्रकाशाचा मार्ग नसतो उथळ, नसतो भावनिकही, त्याचा संबंध बुद्धिवादाशी आणि बुद्धिवादातील विवेकाशी. भवतु सब्द मंगलम.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरा अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत अग्निमांध्य या विकारातील काही प्रकार। आपण मागील भागात ऐकलं होतं अग्निमांध्य या आजाराविषयी आणि त्याचे काही उपाय। आज आपण जाणून घेणार आहोत अग्निमांध्य या आजाराचे प्रकार कोणते आहेत आणि त्यावरील उपाय कोणते आहेत ते। श्रोते हो, आयुर्वेदानुसार अग्निमांध्याचे 3 प्रकार पडतात, मुख्यतः मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि विषमाग्नी। प्रथम आपण जाणून घेऊया मंदाग्नी याविषयी। यात अग्नी फारच मंद झालेला असतो, यात नेहमीचे अन्न योग्य किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात घेतले तरी ते पचत नाही, त्यामुळे अधूनमधून उलटी होते, तोंडाला सारखी लाळ सुटते, अंग गळून जाते, बेचैन वाटते, पोट गच्च होते किंवा डोके जड होते। या प्रकारचे अग्निमांध्य वात, कफ, पित्त या तीनही दोषांपैकी कफ या दोषाच्या आधिक्यामुळे होते। आपण मंदाग्नी यावरील उपाय कोणते आहेत ते आता जाणून घेऊया। यामध्ये 1-2 दिवस उपवास करावा, तसंच गरम पाणी वारंवार प्यावे, त्याचबरोबर भाताची पेज असते ती घ्यावी आणि फळांचा रस देखील घ्यावा, विशेषतः मेथी, सुरण, दोडका, पालक ह्या भाज्या खाव्यात। त्याचबरोबर लवण भास्कर चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणामध्ये गरम पाण्याबरोबर घ्यावे। ते साध्य होत नसल्यात आपण समुद्रादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणामध्येही गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो। किंवा शंखवटी ही जी आहे याच्या ज्या गोळ्या आहेत 250 मिलीग्रॅमची एक गोळी असते, त्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण 2-2 जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो। श्रोते हो, आता आपण पाहूया तीक्ष्ण अग्नी। या प्रकारच्या अग्नीत काहीही खाल्ले तरी पचते आणि पुन्हा पुन्हा खावेसे वाटते, उलट खाल्ले नाही तर त्रासच होतो। लोकांना वाटते फार भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु या प्रकारची भूक अजिबात चांगली नाही, कारण व्यक्ती ज्या प्रमाणात आहार घेते त्या प्रमाणात त्या व्यक्तीचे शरीर वाढत नाही, धष्टपुष्ट होत नाही, यात खाणे अंगी लागत नाही, उलट शरीर बारीक होत जाते। या प्रकारचे अग्निमांध्य जे आहे ते वात, पित्त किंवा कफ या तीनही दोषांपैकी पित्त या दोषाच्या आधिक्यामुळे होते। श्रोते हो, आता आपण उपाय कोणते आहेत त्याबद्दल थोडंसं विचार करूया। यामध्ये 4-5 चमचे तूप प्यावे, त्यानंतर तांदुळाची घट्ट पेज जी असते ती घ्यावी, तसेच कुरमुरे, मेवा हा देखील घ्यावा, किंवा गूळ, दूध, दही, डाळी यापासून तयार केलेले पदार्थ जे आहेत ते घ्यावेत, किंवा विविध प्रकारची मासेही खावेत। आता आपण पाहूया की विषमाग्नी। या प्रकारच्या अग्नीत अति खाल्ले तरी सहज पचू शकते, किंवा थोडे खाऊनही पचत नाही, त्यामुळे पोट गच्च राहते, जड वाटते, भूक केव्हा लागते तर केव्हा लागत नाही आणि पोटात गुडगुड असा आवाज होतो। आता यावरील उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया। या व्याधीमध्ये संपूर्ण दिवसभर कडक उपवास करावा, तसेच ग्लासभर पाण्यात 1 लिंबाचा रस घेऊन सैंधव मीठ 1/2 ग्रॅम आणि हिंग 250 मिलीग्रॅम घेऊन ते पाणी प्यावे, तसेच जेवणापूर्वी थोडासा गूळ किंवा आले खावे, किंवा जेवणात लिंबाच्या लोणच्याचा वापर करावा, तसेच समुद्रादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा अर्धे जेवण झाल्याच्या नंतर गरम पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबरही आपण ते घेऊ शकतो। श्रोते हो, समुद्रादी चूर्ण हे साध्य होत नसल्यास हिंगवाष्टक चूर्ण जे आहे ते आपण 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर पाण्याबरोबर घेऊ शकतो। श्रोते हो, आता आपण विचार करूया की या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये। श्रोते हो, पचनास हलके अन्न, जुन्या तांदळाचा किंवा तांदूळ भिजत ठेवून त्यानंतर त्या तांदळाचा केलेला भात, थोडी ज्वारीची भाकरी, मुगाची खिचडी, मूग, मसूर, डाळीचे कढण, भरपूर प्रमाणात ताक, लोणचे विशेषतः लिंबाचे आहारामध्ये घ्यावे, त्याचबरोबर सर्व प्रकारचे आंबवून तयार केलेले

0: मसाला डोसा, इडली यासारखे पदार्थ, पावभाजी, चहा, कॉफी या सर्व प्रकारची थंड पेये, विशेषतः जेवणानंतर आईस्क्रीम खाणे, थंड पेय पिणे, भेळ पाणीपुरी वारंवार खाऊणे, शिळे अन्न तर मुळीच घेऊणे, यामध्ये आपण वारंवार गरम पाणी प्यावे, त्यानंतर व्यायाम करावा, शक्यतो रात्री जेवण टाळावे आणि जेवायचेच असल्यास सायंकाळी 7:30 पूर्वी जेवण करावे. जेवणानंतर आपण मोकळ्या हवेत शतपावली जरूर करावी. श्रोतेहो, जेवणानंतर त्वरित झोपणे हे टाळावे आणि रात्री जागरण देखील टाळावे. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: कृषी संदेश.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आवळा हे कोरडं फळझाड पीक, तर या पिकामध्ये कमी प्रमाणात कवीन आपण कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि बऱ्याच वेळा त्याच्या जर आपल्याला व्यवस्थित त्याच्या कीड रोगाविषयी माहिती नसेल तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकत नाही आणि उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. तर आज आपण आवळ्यावरील कीड आणि रोग या संदर्भामधील पायाभूत माहिती किंवा तंत्रज्ञान या संदर्भामध्ये उहापोह करणार आहोत. आवळ्याच्या झाडावर किडीचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने साल पोखरणारी अळी, गॉल माशी ह्या दोन प्रमुख किडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. आणि रोगाचा जर विचार केला तर तांबेरा, ब्ल्यू मोल्ड आणि नेक्रोसिस हे महत्त्वाचे आवळ्यावरील रोग. तर साल पोखरणारी जी अळी आहे या किडीचा सप्टेंबर, ऑक्टोबर व फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये मोठा उपद्रव होतो. या किडी रात्रीच्या वेळेस साल पोखरून आत शिरतात व सालीचा आतील भाग खातात. तर या साल पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फांद्यावर आणि खुडावर असणाऱ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात. अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजलेला कापसाचा बोळा टाकून छिद्र मातीनं लिपून घ्यावं. दुसरी आवळ्यावरील महत्वाची कीड म्हणजे गॉलमाशी. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या अळीचा उपद्रव दिसून येतो. या किडीची अळी खुडावर छिद्र पाडून आत शिरते. अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर फुडासारखी वाढ दिसते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी किडलेल्या फांड्या तोडून नष्ट केल्या पाहिजेत आणि पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे. आवळ्यावर महत्वाच्या रोगाचा आपण जसा उल्लेख करतो त्याच्यामध्ये तांबेरा. तांबेरा हा या रोगाच्या प्रादुर्भावामुळं पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे चिपके आढळतात. तांबेऱ्याच्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी मॅनकोझेब हे जे बुरशीनाशक आहे 30 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. आवळ्यावरील दुसरा महत्वाचा रोग म्हणजे ब्ल्यू मोल्ड. तपकिरी रंगाचे लिबलिबी चिपके फळावर दिसून येतात आणि या चिपक्यावर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिठाच्या द्रावणाची फळावर प्रक्रिया करावी. नेक्रोसिस हा आणखी एक महत्वाचा रोग. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी ही विकृती आहे. या विकृतीत बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आवळ्याच्या फळावर काळपट डाग दिसतात. अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते. यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम बोरॉनयुक्त पावडर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 वेळा फवारावी. ह्या जर बाबी आपण पाळल्या आणि आवश्यकतेनुसार पीक संरक्षण शास्त्रज्ञ किंवा कीटकशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा वनस्पती रोगशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थापन योजना केली तर आपल्याला फायदा होईल. त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसारच रसायनं वापरा आणि आपल्या आवळ्यावरील कीड रोगाचं व्यवस्थापन करा. नमस्कार.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आपल्याकडे प्रकाश येण्याच्या वाटाही बंद।

0: बंद करायच्या नाहीत आणि त्याच्या आपल्याकडून दुसऱ्याकडे जाण्याच्या वाटाही बंद करायच्या नाहीत. प्रकाश मुक्तपणानं घ्यायचाही आणि मुक्तपणानं द्यायचाही. असा प्रकाश देणारे जगातील असंख्य स्त्री पुरुष वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युच्च कोटीचं कर्तृत्व गाजून लोकांना प्रभावित करीत असतात. झपाटून टाकतात, अनुयायी बनवतात, निष्ठावंत पुजारी बनवतात आणि या कर्तृत्वशाली लोकांच्या व्यक्तिमत्वात इतरांच्या मनाला भुरळ घालण्याची एक जादू असते, एक मोहिनी असते. काही क्षेत्रातील मोजकी उदाहरणं पाहिली तरी हे स्पष्ट होईल. वर्धमान महावीर, तथागत बुद्ध, राम, कृष्ण, कन्फ्युशियस, झरथुष्ट, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर यांचा धार्मिक क्षेत्रातील प्रभाव नव्यानं सांगण्याची गरजच नाही. अलेक्झांडर, अशोक, हर्षवर्धन, नेपोलियन बोनापार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, हिटलर, महात्मा गांधी इत्यादींचा राजकारणावरचा ठसा दीर्घकाळ असा टिकणाराच आहे. आता आपल्या देशापुरता विचार करायचा झाला तर सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींचं कार्य अजरामर असंच आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सॉक्रेटिस, नागार्जुन, आद्य शंकराचार्य, कांट, हेगेल यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. न्यूटन, आइन्स्टाईन वगैरे यांचं विज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य असंच अलौकिक आहे. आपल्या जीवनात अशी अनेक कितीतरी क्षेत्र आहेत आणि या सर्व क्षेत्रातून अतिशय प्रभावशाली कार्य केलेल्या अक्षरशः हजारो व्यक्ती आहेत की ज्यांनी जग समृद्ध बनवलेलं आहे. या लोकांपैकी बहुतेकांनी मानवी समाजावर अत्यंत उपकार केलेले आहेत, या उलट काहींनी घृणास्पद अपकारही केलेले आहेत. सूर्य किती तेजस्वी, किती प्रखर आणि त्यामुळे किती प्रभावी हे प्रत्येकाला अनुभवला येत असल्यामुळं ते वेगळेपणानं सांगण्याची खरं म्हणजे गरजच नाही. तरीही त्याची एक मर्यादा आहे. इतका तेजस्वी असूनही तो एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करू शकत नाही. पृथ्वीचा जो भाग त्याच्याकडे नसतो तिथला अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या सूर्याकडे सुद्धा नाही. सूर्याच्या प्रकाशाची वा तेजाची निंदा करणं हा इथे अर्थ नाही. तर सूर्याच्याही काही मर्यादा आहेत. तसंच मानवी जीवनाचं एक अत्यंत महत्वाचं सत्य जाणण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्याही, लोकोत्तर व्यक्तींच्याही कार्याला काही मर्यादा पडत जातात. आपण अनेकदा क्रांतीची भाषा करतो, जगात उलथापालथ घडवण्याच्या घोषणा देतो, सगळं जग एका झटक्यात बदलण्याची आश्वासनं देतो, सुंदर स्वप्न म्हणून हे सगळं छान असतं आणि अशी स्वप्न पाहणं हा आपला अधिकार आहे. पण त्याचबरोबर आपली स्वप्न साकार करण्याची क्षमता, आवाका, गुणवत्ता, बलवत्ता, परिस्थिती आहे की नाही याचं भान सुद्धा ठेवणं महत्वाचं असतं. अनेकदा या बाबतीत आपल्या सामर्थ्याविषयीच्या आपल्या कल्पना अतिशय अफलातून, गैरवाजवी, अतिशयोक्त अशा असतात. त्यामुळं थोडंसं यश मिळालं तरी आपण हुरळून जातो, आपली घमेंड वाढते, वास्तवाचं भान आपण विसरून जातो. याचं दुसरं टोक म्हणजे थोडंसं अपयश आलं तरी आपण खचून जातो, आपल्या कर्तृत्वावरचा आपला विश्वास उडतो आणि मोठ्या उमेदीनं पाहिलेली आपली स्वप्न आपणच चुरगाळून कुसकरून फेकून देतो. ही दोन्ही टोकं टाळता यायला पाहिजे. म्हणून सूर्याचंही आणि महामानवाचंही उदाहरण आपल्याला खूप उपयोगी पडू शकतं. सर्व जग बदलण्याचं स्वप्न जरूर पाहावं, पण आपल्या संपर्कातील एखाद दुसऱ्या व्यक्तीला आणि तेही थोडंसं बदलू शकलो तरी आपण त्याचं समाधान मानायला शिकलं पाहिजे.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: पाच सप्टेंबर श्रीराम समर्थ, नाम म्हणजे जादूचा दिवाच. एकदा एक बाई सोहळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागली. आई म्हणाली, बाळा मी तुला घ्यायला आतूर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याचीही आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममतालू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेल त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाही. हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला

खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणा वाचून हजारो शरीराचा काय उपयोग. कोणी आपल्याला सांगितलेही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशाही आहे, किंवा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे, परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे, त्यात संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वाचा पाया आहे, त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. तीन गोष्टींना अत्यंत जपा, परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल. मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार
2: नमस्कार श्रोत्यांनो,
1: मी आरजे वेदा
2: आणि मी आरजे गौरी
1: आणि तुम्ही ऐकत आहात
2: आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन 90.8 ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजचा दिवस जरा खास आहे,
2: कारण आज वातावरणात काहीतरी वेगळंच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातला घंटा नाद आहे,
1: रस्त्यांवर गोविंदा आला रे चा जल्लोष आहे,
2: कुठे दही हंडीची तयारी सुरू आहे,
1: तर कुठे घराघरात छोट्या कान्हांच्या पावलांच्या ठशांनी अंगण सजलं आहे,
2: आणि कानावर पडतोय मंद बासुरीचा सुंदर सूर.
1: जणू कुणीतरी हळूच सांगतय,
2: मी आलोय तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद घेऊन.
1: होय, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी
2: आणि आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत.
1: तुमच्यासाठी कृष्ण म्हणजे नेमकं काय? देव,
2: मित्र,
1: की लहानपणीच्या गोष्टींमधला खट्याळ कान्हा,
2: की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा सखा?
1: तुमचं उत्तर मनात ठेवा आणि आम्हाला नक्की कळवा,
2: कारण आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण कृष्णाला फक्त देव म्हणून नाही,
1: तर एक व्यक्ती म्हणून,
2: एक विचार म्हणून आणि एक जीवनदृष्टी म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1: चला तर मग आजच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया.
2: मथुरेच्या त्या कारागृहापासून
1: जिथे अंधार होता
2: पण त्याच

0: अंधारातून प्रकाशाचा जन्म झाला.
1: मथुरेचा राजा कंस सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत बुडालेला.
0: त्याला भविष्यवाणी सांगण्यात आली, देवकीचा आठवा पुत्र तुझ्या अंताच्या कारणीभूत ठरेल.
1: आणि मग सुरू झाला अत्याचार. देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबण्यात आलं.
0: एका मागून एक जन्मलेली मुलं आणि कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू.
1: कल्पना करा रसिक हो, एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकरांना हिरावून घेतलं जातंय.
0: पण तरीही नियती तेच काम करत होती आणि अखेर तो क्षण आला.
1: भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी मध्यरात्र संपूर्ण मथुरा निद्रिस्त
0: आणि कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
1: अंधराजा मध्यभागी प्रकाश जन्माला आला.
0: आणि ही गोष्ट आपल्याला पहिला संदेश देते, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा जन्म होतोच.
1: कधी कधी आपल्यालाही आयुष्यात सगळं चुकी चाललेलं असतं, सगळे दरवाजे बंद झालेले असतात.
0: आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच होणार नाही,
1: पण कदाचित तो क्षण आपल्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीचा असतो.
0: म्हणूनच कृष्ण जन्म हा केवळ एका देवतेचा जन्म नाही,
1: तो आहे आशेचा जन्म,
0: तो आहे विश्वासाचा जन्म आणि प्रकाशाचा जन्म. कृष्णाचा जन्म झाला, पण पुढचं आव्हान मोठं होतं. कृष्णाला कंसापासून वाचवायचं होतं.
1: वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत घेतलं आणि मध्यरात्री यमुनेच्या दिशेने निघाले.
0: बाहेर मुसळधार पाऊस, यमुना दुथडी भरून वाहत होती,
1: पण वसुदेव थांबले नाहीत, कारण हातात फक्त स्वतःचं बाळ नव्हतं,
0: हातात एक विश्वास होता.
1: आणि इथे मला एक सुंदर गोष्ट सांगावीशी वाटते. आयुष्यात आपल्या समोरही अनेकदा अशीच यमुना उभी राहते,
0: भीतीची,
1: अडचणींची,
0: अपयशांची,
1: लोक काय म्हणतील याची.
0: पण प्रश्न असा आहे, आपण त्या यमुनेच्या काठावर थांबतो का,
1: की विश्वासाने पुढे जातो.
0: वसुदेव पुढे गेले
1: आणि कृष्ण गोकुळात पोहोचला. आणि मग मथुरेच्या कारागृहातील कृष्ण
0: गोकुळाचा कान्हा झाला.
1: यशोदेच्या अंगणात वाढणारा,
0: गोपाळांसोबत खेळणारा,
1: गायींच्या मागे फिरणारा
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
1: लोणी चोरणारा.
0: अहो, कृष्णाने लोणी चोरलं, पण खरं सांगायचं तर त्याने लोकांच्या घरातलं लोणी कमी
1: आणि मनातलं प्रेम जास्त चोरलं.
0: म्हणूनच तर कृष्णाला माखन चोर म्हणतात ना सुद्धा.
1: आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.
0: कृष्णाच्या बाललीला आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतात, आयुष्य जगताना बालपण मनात जिवंत ठेवा.
1: मोठे होताना आपण काय हरवतो, हसू,
0: निरागसपणा,
1: छोट्या गोष्टींमधला आनंद
0: आणि कशाचीही चिंता न करता जगण्याची कला.
1: कृष्ण आपल्याला सांगतो, जबाबदाऱ्या घ्या
0: पण आनंद सोडू नका,
1: गंभीर व्हा
0: पण मन कठोर करू नका,
1: आणि आयुष्य कितीही मोठं झालं तरी मनातला छोटासा कान्हा जिवंत ठेवा.
0: वेदा, आपण आताच कृष्णाच्या बाललीलांबद्दल बोललो, पण कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक प्रसंग असा आहे जो मला प्रत्येक वेळी ऐकताना मनापासून स्पर्श करून जातो.
1: यशोदा माई आणि कान्हाचा ना?
0: हो, कान्हाच्या बाललीला म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो एक खट्याळ मुलगा,
1: लोणी चोरणारा,
0: गोपिकांच्या तक्रारी ऐकून गोड हसणारा
1: आणि यशोदा माईंच्या मागे लपणारा.
0: पण एकदा असंच काहीसं घडलं, कान्हाने माती खाल्ली अशी तक्रार यशोदा माईंकडे आली.
1: आता यशोदा माई आई होत्या आणि आईला आपल्या मुलाची खोडी कळली की काय होतं हे आपण सगळेच जाणतो.
0: यशोदा माई रागाने कान्हाला म्हणाल्या,
1: कान्हा तोंड उघड.
0: कान्हाने तोंड उघडलं आणि त्या छोट्याशा तोंडात यशोदा माईंना काय दिसलं?
1: माती नाही,
0: दिसलं संपूर्ण विश्व,
1: आकाश,
0: चंद्र,
1: सूर्य,
0: नद्या,
1: पर्वत
0: आणि संपूर्ण सृष्टी.
1: क्षणभर यशोदा माई थक्क झाल्या. त्यांना जाणवलं,
0: ज्याला मी माझं बाळ समजते,
1: ज्याला मी ओरडते,
0: ज्यावर रागवते,
1: ज्याला कुशीत घेऊन झोपवते,
0: त्याच्याच आत हे संपूर्ण विश्व समावलेलं आहे.
1: पण पुढच्या क्षणी मातेचं मन पुन्हा मातेतच राहिलं.
0: तिला तो परमेश्वर दिसला नाही,
1: तिला पुन्हा फक्त तिचा कान्हा दिसला.
0: तिने त्याला जवळ घेतलं
1: आणि घट्ट मिठी मारली.
0: किती सुंदर आहे ना ही गोष्ट.
1: कधी कधी आपणही आयुष्यात मोठेपणाच्या शोधात असतो, पण देवत्व कदाचित मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच,
0: ते असतं आईच्या मायेच्या मिठीत,
1: निष्पाप हसण्यात
0: आणि एखाद्याला मनापासून आपलं मानण्यात.
1: म्हणूनच यशोदेसाठी कृष्ण देव नव्हता,
0: तो तिचा कान्हा होता.
1: आणि कदाचित प्रत्येक भक्तासाठी कृष्णाचं सर्वात सुंदर रूप हेच आहे.
0: ज्याला आपण देव म्हणतो तोच कधीतरी आपल्या मनाला आपलंसं वाटतो,
1: आणि आपण त्याला हळूच म्हणावं
0: काना.

0: कदाचित तुमच्या मनातला कृष्ण तुमच्या एखाद्या आवडत्या बाललीत लपलेला असेल.
1: आणि आता येतो तो क्षण ज्याची तरुणाई आतुरतेने वाट पाहते.
0: गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला.
1: मानवी मनोरे,
0: हशा,
1: उत्साह
0: आणि शेवटी हंडी फुटते.
1: पण कधी विचार केला आहे का, ही हंडी फक्त दयाची नाही,
0: ती आपल्या अहंकाराचीही आहे.
1: एकटा गोविंदा हंडी फोडू शकत नाही, त्याला सगळ्यांची गरज असते.
0: खाली उभे असलेले,
1: मध्यभागी असलेले
0: आणि सर्वात वर चढणारा, प्रत्येक जण महत्वाचा.
1: म्हणून दही हंडीचा खरा संदेश काय?
0: एकजूट,
1: एकमेकांवर विश्वास,
0: एकमेकांना आधार
1: आणि सर्वात महत्वाचं, उंची गाठायची असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहावं लागतं.
0: म्हणूनच आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याला वर घेऊन गेले
1: त्यांना कधी विसरू नका.
0: कृष्णाच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाच्या अध्यायासोबत आता आपण
1: भेटणार आहोत गोकुळाच्या खट्यात कान्हाला नाही
0: तर कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाला.
1: एकीकडे अर्जुन, समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र,
0: आणि युद्ध करायचं की नाही या द्विधा मनस्थितीत अर्जुन.
1: अशा वेळी कृष्ण त्याला काय सांगतो?
0: कर्तव्यापासून पळू नकोस.
1: कृष्णाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज युद्ध कुरुक्षेत्रावर नाही
0: पण प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र आहे.
1: कधी करिअरचा प्रश्न,
0: कधी नात्यांचा,
1: कधी स्वतःच्या भविष्याचा,
0: कधी अपयशाची भीती
1: आणि कधी लोकांच्या मतांचा दबाव.
0: आपणही अनेकदा अर्जुनासारखे गोंधळतो, मी काय करू, योग्य काय, चुकीचं काय.
1: आणि अशा वेळी कृष्णाचा एक विचार मनात ठेवायला हवा.
0: परिस्थिती आपल्या हातात नसते
1: पण त्या परिस्थितीत आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं.
0: कृष्णाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मैत्री.
1: सुदामा गरीब होता पण कृष्णासाठी तो फक्त सुदामा नव्हता,
0: तो त्याचा मित्र होता.
1: मैत्रीत श्रीमंती गरिबी नसते, पद नसतं, स्वार्थ नसतो,
0: फक्त आपलेपणा असतो.
1: आज आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतो
0: पण मन मोकळं करून बोलता येईल असा एक मित्र किती जणांकडे असतो?
1: कृष्ण आपल्याला सांगतो,
0: मित्रांची संख्या महत्वाची नाही,
1: मनापासून साथ देणारा मित्र महत्वाचा. आणि कृष्णाचं नाव घेतलं की राधेचं नाव आपोआपच होठांवर येत.
0: राधा कृष्ण ही केवळ प्रेम कथा नाही,
1: ती आहे निस्वार्थ प्रेमाची कल्पना.
0: प्रेम म्हणजे नेहमी मला काय मिळेल असं नसतं.
1: कधी कधी प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं.
0: म्हणूनच राधा कृष्णाचं नातं आजही लोकांच्या मनात जिवंत आहे,
1: कारण ते आपल्याला सांगतं
0: खरं प्रेम मालकी हक्क मागत नाही,
1: ते मनात जागा निर्माण करत.
0: आता एक छोटासा विचार, जर कृष्ण आज आपल्यामध्ये आला असता तर तो आपल्याला काय सांगितलं असतं?
1: कदाचित इतरांशी तुलना करणं थांबव, कारण प्रत्येकाची वाट वेगळी आहे.
0: कदाचित तो म्हणाला असता, तुझं मन सतत भूतकाळात ठेवू नकोस, जे झालं ते झालं.
1: आणि कदाचित तो हेही म्हणाला असता, भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नको,
0: कारण आपल्याकडे खरंच आहे ते फक्त आजचा दिवस.
1: म्हणून आज कोणावर प्रेम करायचं असेल तर करा,
0: आज कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर द्या,
1: आज कोणाशी बोलायचं असेल तर बोला,
0: आणि आज स्वतःला माफ करायचं असेल तर स्वतःला माफही करा. चला आता शेवटच्या काही मिनिटात एक छोटासा खेळ खेळूया.
1: मी तुम्हाला तीन शब्द देते,
0: प्रेम,
1: विश्वास
0: आणि धैर्य.
1: यांपैकी कृष्ण तुमच्या आयुष्यातला कोणता गुण आहे?
0: तुम्ही प्रेम निवडाल,
1: विश्वास
0: कि धैर्य?
1: तुमचं उत्तर आम्हाला कळवा,
0: कारण प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा असतो.
1: आज आपण कृष्णाच्या जन्मापासून
0: गोकुळापर्यंत आलो,
1: दही हंडीपर्यंतही आलो,
0: कुरुक्षेत्रापर्यंत आलो
1: आणि शेवटी
0: आपल्या स्वतःच्या मनापर्यंत आलो.
1: कृष्णाच्या कथा हजारो वर्षांपासून सांगितल्या जात आहेत
0: पण त्या जुन्या झाल्या नाहीत,
1: कारण माणूस बदलला, काळ बदलला, तंत्रज्ञानही बदललं
0: पण माणसाच्या मनातले प्रश्न अजूनही तेच आहेत.
1: भीती,
0: प्रेम,
1: मैत्री,
0: नाती,
1: कर्तव्य
0: आणि आनंद.
1: म्हणूनच कृष्ण आजही आपल्याला जवळचा वाटतो.
0: कदाचित कृष्ण बाहेर शोधायची गरजच नाही,
1: तो आहे आपल्या धैर्यात,
0: आपल्या प्रेमात,
1: आपल्या हसण्यात
0: आणि संकटाच्या वेळी स्वतःला सावरण्याच्या त्या एका क्षणात,
1: जिथे आपण स्वतःलाच म्हणतो सगळं ठीक होईल, मी हे करू शकतो.
0: कदाचित
1: तोच आपला कृष्ण.
0: तर या गोकुळ अष्टमीला फक्त दह्यांडी फोडू नका,
1: मनातली भीती फोडा,
0: फक्त कृष्णमूर्ती सजवू नका,
1: मनही सजवा,
0: फक्त कान्हाला लोणी अर्पण करू नका,
1: नात्यांमध्ये प्रेम वाढवा
0: आणि फक्त जय श्री कृष्ण म्हणू नका.
1: कृष्णाचा एक विचार आपल्या आयुष्यात जगून पहा.

0: आरजे गौरी.
1: मी आरजे वेदा.
0: आणि तुम्ही ऐकत होतात
1: गोकुळ अष्टमी विशेष कार्यक्रम
0: कान्हाच्या बासुरीचा सूर आणि आपल्या मनातलं गोकुळ.
1: तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
0: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1: तुमच्या आयुष्यात कृष्णासारखं धैर्य असू दे,
0: राधेसारखं प्रेम असू दे,
1: सुदाम्यासारखी मैत्री असू दे
0: आणि यशोदेसारखं ममत्वही असू दे.
1: आणि हो,
0: कान्हाच्या बासरीसारखा तुमच्या आयुष्याचा प्रत्येक सूर सुंदर असू दे.
1: राधे राधे, जय श्री कृष्ण.
0: धन्यवाद. मी आरजे गौरी.
1: मी आरजे वेदा.
0: आज या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. ऐकत रहा मन भावन 90.8.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: सत्य धर्म

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

सुप्त गुणांना पैलू पाडणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जागतिक धर्मादाय दिन. 5 सप्टेंबर 1997 रोजी मदर टेरेसा यांचे निधन झालं होतं. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजात गरिबांना आणि वंचितांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून पाळला जातो. आज भारताच्या सर्वोच्च शिक्षण तज्ज्ञांची जयंती आणि जागतिक रॉक संगीताच्या महानायकाचा वाढदिवस आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती थोर विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज 138वी जयंती. त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीची महती संपूर्ण पाश्चात्य जगताला पटवून दिली. फ्रेडी मर्क्युरी जयंती. जगातील अग्रगण्य रॉक बँड क्वीनचे मुख्य गायक आणि अद्भुत आवाजाचे धनी फ्रेडी मर्क्युरी यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. गुरु हा केवळ पुस्तकातील अक्षर शिकवत नाही, तर तो जगण्याचा मार्ग आणि संकटांशी लढण्याचे संस्कार देतो. आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारा शिक्षक आणि चुका दुरुस्त करणारा मित्र लाभणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि आजची बोधकथा 1962 गोष्ट आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नुकतंच भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. ते एक महान विचारवंत आणि अनेक वर्ष विद्यापीठांमध्ये शिकवणारे आदर्श प्राध्यापक होते. त्यांचे काही जुने विद्यार्थी आणि चाहते राष्ट्रपती भवनात आले आणि त्यांनी हात जोडून विनंती केली सर, 5 सप्टेंबर रोजी तुमचा वाढदिवस आहे. आम्हाला तुमचा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे. डॉक्टर राधाकृष्णन मंदपणे हसले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, माझा वैयक्तिक वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर 5 सप्टेंबर हा दिवस देशातील सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला तर मला त्याचा सर्वात जास्त अभिमान आणि आनंद वाटेल. त्या एका वाक्यातून डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा अहंकार न बाळगता संपूर्ण देशातील शिक्षकांचा मान वाढवला. तेव्हापासून आजतागायत 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या शिक्षकांना आणि संस्कारांना कधीही विसरू नका. कृतज्ञता हीच सुसंस्कृत मनाची खरी ओळख असते. तेव्हा आजच्या दिवशी एक संकल्प करूया. स्वतःसाठी अवघे 2 मिनिटं कामातून काढा आणि तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील एखाद्या आवडत्या शिक्षकाला फोन करून फक्त एवढंच म्हणा, सर मॅम, तुम्ही शिकवलेल्या धड्यांमुळे आज मी घडलो आहे, थँक्यू सो मच. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान आणि आशीर्वाद तुमच्या पुढील आयुष्यासाठी लाख मोलाचे ठरतील. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या गुरुजनांच्या आणि पालकांच्या आशीर्वादात असते. जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात गुरुजनांबद्दल अपार आदर आणि वीकेंडचा निवांत आनंद बाळगून आपल्या या शनिवारची एकदम प्रसन्न छान दिवस घालवूया. जुनी गाणी ऐकूया आणि शिक्षकांना शुभेच्छा देऊया. ऐकत रहा तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

माणसाच्या संस्काराआड येणाऱ्या सर्वच अडथळ्यांना तू पार केलेस, पिटाळलेस तू कर्मकांडांना, अंधश्रद्धेला, ईश्वरवादाला आणि धर्मांधतेलाही. निसर्गतःच जन्मलेल्या माणसाच्या अंतरंगात पेरलेस तू माणुसकीचे तत्व आणि उभा केलास अस्सल खराखुरा माणूस. तुझ्या तत्वज्ञानाला भिडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल, तुझ्या तत्वज्ञानाची अनुभूती जो अनुभवेल, त्याचा प्रवास मानवतेकडे, लोककल्याणाकडे. बाकीचे तर तुला आणि तुझ्या तत्वज्ञानाला भावनेने उथळ अभिवादन करतात, तुझ्या पाया पडतात, तुझ्या नावाने पुन्हा कर्मकांड करून पाहतात, तुला देव संबोधून परंपरागत भक्तींमध्ये बंदिस्त करतात. परंतु तू अतिशय स्पष्ट, तुला माहिती आहे तुझ्या उथळ भक्तांचा प्रवास ईश्वरवादाकडे. म्हणून तू म्हणालास, मी तुमचा मोक्षदाता नव्हे, मी तुमचा मार्गदर्शक. मी दाखवतो त्या मार्गाने तुम्हाला चालायचे आहे. दाखवलेल्या मार्गावर कुणी कर्मकांड करू लागला, पूजाविधी करू लागला, आपापल्या कल्पनेतील अर्थ सांगू लागला, तर तो भ्रमिष्टपणा त्याचा, सत्याच्या मार्गापासून दूर जाण्याचा. कुणीही कुणाचा उद्धार करीत नसतो, आपला उद्धार आपणच करावायचा असतो. आपल्या आत ज्ञानाची ज्योत आपणच पेटवायची असते. म्हणून लक्षात ठेवले पाहिजे, अत दीप भव, स्वयं प्रकाशित बना. स्वयं प्रकाशाचा मार्ग नसतो उथळ, नसतो भावनिकही, त्याचा संबंध बुद्धिवादाशी आणि बुद्धिवादातील विवेकाशी. भवतु सब मंगलम. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: घेऊन गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आपण जाणून घेणार आहोत अग्निमांध्य या विकारातील काही प्रकार. आपण मागील भागात ऐकलं होतं अग्निमांध्य या आजाराविषयी आणि त्याचे काही उपाय. आज आपण जाणून घेणार आहोत

0: अग्निमांड्य या आजाराचे प्रकार कोणते आहेत आणि त्यावरील उपाय कोणते आहेत ते। श्रोते हो, आयुर्वेदानुसार अग्निमांड्याचे तीन प्रकार पडतात, मुख्यतः मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि विषमाग्नी। प्रथम आपण जाणून घेऊया मंदाग्नी याविषयी। यात अग्नी फारच मंद झालेला असतो, यात नेहमीचे अन्न योग्य किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात घेतले तरी ते पचत नाही, त्यामुळे अधूनमधून उलटी होते, तोंडाला सारखी लाळ सुटते, अंग गळून जाते, बेचैन वाटते, पोट गच्च होते किंवा डोके जड होते। या प्रकारचे अग्निमांड्य वात, कफ, पित्त या तीनही दोषांपैकी कफ या दोषाच्या आधिक्यामुळे होते। आपण मंदाग्नी यावरील उपाय कोणते आहेत ते आता जाणून घेऊया। यामध्ये 1-2 दिवस उपवास करावा, तसंच गरम पाणी वारंवार प्यावे, त्याचबरोबर भाताची पेज असते ती घ्यावी आणि फळांचा रस देखील घ्यावा, विशेषतः मेथी, सुरण, दोडका, पालक ह्या भाज्या खाव्यात। त्याचबरोबर लवण भास्कर चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणामध्ये गरम पाण्याबरोबर घ्यावे। ते साध्य होत नसल्यात आपण समुद्रादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्राम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणामध्येही गरम पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो। किंवा शंखवटी ही जी आहे याच्या ज्या गोळ्या आहेत 250 मिलीग्रॅमची एक गोळी असते, त्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण 2-2 जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो। श्रोते हो, आता आपण पाहूया तीक्ष्ण अग्नी। या प्रकारच्या अग्नीत काहीही खाल्ले तरी पचते आणि पुन्हा पुन्हा खावेसे वाटते, उलट खाल्ले नाही तर त्रासच होतो। लोकांना वाटते फार भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु या प्रकारची भूक अजिबात चांगली नाही, कारण व्यक्ती ज्या प्रमाणात आहार घेते त्या प्रमाणात त्या व्यक्तीचे शरीर वाढत नाही, धष्टपुष्ट होत नाही, यात खाणे अंगी लागत नाही, उलट शरीर बारीक होत जाते। या प्रकारचे अग्निमांड्य जे आहे ते वात, पित्त किंवा कफ या तीनही दोषांपैकी पित्त या दोषाच्या आधिक्यामुळे होते। श्रोते हो, आता आपण उपाय कोणते आहेत त्याबद्दल थोडंसं विचार करूया। यामध्ये 4-5 चमचे तूप प्यावे, त्यानंतर तांदुळाची घट्ट पेज जी असते ती घ्यावी, तसेच कुरमुरे, मेवा हा देखील घ्यावा, किंवा गूळ, दूध, दही, डाळी यापासून तयार केलेले पदार्थ जे आहेत ते घ्यावेत, किंवा विविध प्रकारची मासेही खावेत। आता आपण पाहूया की विषमाग्नी। या प्रकारच्या अग्नीत अति खाल्ले तरी सहज पचू शकते, किंवा केव्हा केव्हा थोडे खाऊनही पचत नाही, त्यामुळे पोट गच्च राहते, जड वाटते, भूक केव्हा लागते तर केव्हा लागत नाही आणि पोटात गुडगुड असा आवाज होतो। आता यावरील उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया। या व्याधीमध्ये संपूर्ण दिवसभर कडक उपवास करावा, तसेच ग्लासभर पाण्यात 1 लिंबाचा रस घेऊन सैंधव मीठ 1/2 ग्रॅम आणि हिंग 250 मिलीग्रॅम घेऊन ते पाणी प्यावे, तसेच जेवणापूर्वी थोडासा गूळ किंवा आले खावे, किंवा जेवणात लिंबाच्या लोणच्याचा वापर करावा, तसेच समुद्रादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा अर्धे जेवण झाल्याच्या नंतर गरम पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबरही आपण ते घेऊ शकतो। श्रोते हो, समुद्रादी चूर्ण हे साध्य होत नसल्यास हिंगवाष्टक चूर्ण जे आहे ते आपण 1-1 ग्राम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर पाण्याबरोबर घेऊ शकतो। श्रोते हो, आता आपण विचार करूया की या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये। श्रोते हो, पचनास हलके अन्न, जुन्या तांदळाचा किंवा तांदूळ भिजत ठेवून त्यानंतर त्या तांदळाचा केलेला भात, थोडी ज्वारीची भाकरी, मुगाची खिचडी, मूग, मसूर डाळीचे कढण, भरपूर प्रमाणात ताक, लोणचे विशेषतः लिंबाचे आहारामध्ये घ्यावे। त्याचबरोबर सर्व प्रकारचे आंबवून तयार केलेले मसाला डोसा, इडली यासारखे पदार्थ, पावभाजी, चहा, कॉफी या सर्व प्रकारची थंड पेये, विशेषतः जेवणानंतर आईस्क्रीम खाणे, थंड पेय पिणे, भेळ, पाणीपुरी वारंवार खाऊ नये, शिळे अन्न तर मुळीच घेऊ नये। यामध्ये आपण वारंवार गरम पाणी प्यावे, त्यानंतर व्यायाम करावा, शक्यतो रात्री जेवण टाळावे आणि जेवायचेच असल्यास सायंकाळी 7:30 पूर्वी जेवण करावे। जेवणानंतर आपण मोकळ्या हवेत शतपावली जरूर करावी। श्रोते हो, जेवणानंतर त्वरित झोपणे हे टाळावे आणि रात्री जागरण देखील टाळावे. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: कृषी संदेश. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आवळा हे कोरडो फळझाड पीक, तर या पिकामध्ये कमी प्रमाणात कमी ना पण कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि बऱ्याच वेळा त्याच्या जर आपल्याला व्यवस्थित त्याच्या कीड रोगाविषयी माहिती नसेल तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकत नाही आणि उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. तर आज आपण आवळ्यावरील कीड आणि रोग या संदर्भामधील पायाभूत माहिती किंवा तंत्रज्ञान या संदर्भामध्ये उहापोह करणार आहोत. आवळ्याच्या झाडावर किडीचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने साल पोखरणारी अळी, गॉल माशी या दोन प्रमुख किडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. आणि रोगाचा जर विचार केला तर तांबेरा, ब्ल्यू मोल्ड आणि नेक्रोसिस हे महत्वाचे आवळ्यावरील रोग. तर साल पोखरणारी जी अळी आहे या किडीचा सप्टेंबर, ऑक्टोबर व फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये मोठा उपद्रव होतो. ह्या किडी रात्रीच्या वेळेस साल पोखरून आत शिरतात व सालीचा आतील भाग खातात. तर या साल पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फांद्यावर आणि खुडावर असणाऱ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात. अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजलेला कापसाचा बोळा टाकून छिद्र मातीनं लिपून घ्यावं. दुसरी आवळ्यावरील महत्वाची कीड म्हणजे गॉलमाशी. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या अळीचा उपद्रव दिसून येतो. या किडीची अळी खुडावर छिद्र पाडून आत शिरते. अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर फुडासारखी वाढ दिसते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी किडलेल्या फांड्या तोडून नष्ट केल्या पाहिजेत आणि पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे. आवळ्यावर महत्वाच्या रोगाचा आपण जसा उल्लेख करतो त्याच्यामध्ये तांबेरा. तांबेरा हा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे चिपके आढळतात. तांबेऱ्याच्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी मॅनकोझेब हे जे बुरशीनाशक आहे 30 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. आवळ्यावरील दुसरा महत्वाचा रोग म्हणजे ब्ल्यू मोल्ड. तपकिरी रंगाचे लिबलिबीत चिपके फळावर दिसून येतात आणि या चिपक्यावर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिठाच्या द्रावणाची फळावर प्रक्रिया करावी. नेक्रोसिस हा आणखी एक महत्वाचा रोग. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी ही विकृती आहे. या विकृतीत बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आवळ्याच्या फळावर काळपट डाग दिसतात. अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते. यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम बोरॉनयुक्त पावडर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 वेळा फवारावी. ह्या जर बाबी आपण पाळल्या आणि आवश्यकतेनुसार पीक संरक्षण शास्त्रज्ञ किंवा कीटकशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा वनस्पती रोगशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थापन योजना केली तर आपल्याला फायदा होईल. त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसारच रसायनं वापरा आणि आपल्या आवळ्यावरील कीड रोगाचं व्यवस्थापन करा. नमस्कार. कृषी संदेश.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आपल्याकडे प्रकाश येण्याच्या वाटाही बंद करायच्या नाहीत आणि त्याच्या आपल्याकडून दुसऱ्याकडे जाण्याच्या वाटाही बंद करायच्या नाहीत। प्रकाश मुक्तपणानं घ्यायचाही आणि मुक्तपणानं द्यायचाही। असा प्रकाश देणारे जगातील असंख्य स्त्री पुरुष वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युच्च कोटीचं कर्तृत्व गाजून लोकांना प्रभावित करीत असतात, झपाटून टाकतात, अनुयायी बनवतात, निष्ठावंत पुजारी बनवतात आणि या कर्तृत्वशाली लोकांच्या व्यक्तिमत्वात इतरांच्या मनाला भुरळ घालण्याची एक जादू असते, एक मोहिनी असते। काही क्षेत्रातील मोजकी उदाहरणं पाहिली तरी हे स्पष्ट होईल। वर्धमान महावीर, तथागत बुद्ध, राम, कृष्ण।

0: कन्फ्युशियस, झरथुष्ट्र, येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर यांचा धार्मिक क्षेत्रातील प्रभाव नव्यानं सांगण्याची गरजच नाही. अलेक्झांडर, अशोक, हर्षवर्धन, नेपोलियन बोनापार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, हिटलर, महात्मा गांधी इत्यादींचा राजकारणावरचा ठसा दीर्घकाळ असा टिकणाराच आहे. आता आपल्या देशापुरता विचार करायचा झाला तर सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींचं कार्य अजरामर असंच आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सॉक्रेटिस, नागार्जुन, आद्य शंकराचार्य, कांट, हेगेल यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. न्यूटन, आइन्स्टाईन वगैरे यांचं विज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य असंच अलौकिक आहे. आपल्या जीवनात अशी अनेक कितीतरी क्षेत्र आहेत आणि या सर्व क्षेत्रातून अतिशय प्रभावशाली कार्य केलेल्या अक्षरशः हजारो व्यक्ती आहेत की ज्यांनी जग समृद्ध बनवलेलं आहे. या लोकांपैकी बहुतेकांनी मानवी समाजावर अत्यंत उपकार केलेले आहेत, या उलट काहींनी घृणास्पद अपकारही केलेले आहेत. सूर्य किती तेजस्वी, किती प्रखर आणि त्यामुळे किती प्रभावी हे प्रत्येकाला अनुभवला येत असल्यामुळं ते वेगळेपणानं सांगण्याची खरं म्हणजे गरजच नाही. तरीही त्याची एक मर्यादा आहे. इतका तेजस्वी असूनही तो एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करू शकत नाही. पृथ्वीचा जो भाग त्याच्याकडे नसतो तिथला अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या सूर्याकडे सुद्धा नाही. सूर्याच्या प्रकाशाची वा तेजाची निंदा करणं हा इथे अर्थ नाही. तर सूर्याच्याही काही मर्यादा आहेत. तसंच मानवी जीवनाचं एक अत्यंत महत्वाचं सत्य जाणण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्याही, लोकोत्तर व्यक्तींच्याही कार्याला काही मर्यादा पडत जातात. आपण अनेकदा क्रांतीची भाषा करतो, जगात उलथापालथ घडवण्याच्या घोषणा देतो, सगळं जग एका झटक्यात बदलण्याची आश्वासनं देतो, सुंदर स्वप्न म्हणून हे सगळं छान असतं आणि अशी स्वप्न पाहणं हा आपला अधिकार आहे. पण त्याचबरोबर आपली स्वप्न साकार करण्याची क्षमता, आवाका, गुणवत्ता, बलवत्ता, परिस्थिती आहे की नाही याचं भान सुद्धा ठेवणं महत्वाचं असतं. अनेकदा या बाबतीत आपल्या सामर्थ्याविषयीच्या आपल्या कल्पना अतिशय अफलातून, गैरवाजवी, अतिशयोक्त अशा असतात. त्यामुळं थोडंसं यश मिळालं तरी आपण हुरळून जातो, आपली घमेंड वाढते, वास्तवाचं भान आपण विसरून जातो. याचं दुसरं टोक म्हणजे थोडंसं अपयश आलं तरी आपण खचून जातो, आपल्या कर्तृत्वावरचा आपला विश्वास उडतो आणि मोठ्या उमेदीनं पाहिलेली आपली स्वप्न आपणच चुरगाळून कुसकरून फेकून देतो. ही दोन्ही टोकं टाळता यायला पाहिजे. म्हणून सूर्याचंही आणि महामानवाचं उदाहरण आपल्याला खूप उपयोगी पडू शकतं. सर्व जग बदलण्याचं स्वप्न जरूर पाहावं, पण आपल्या संपर्कातील एखाद दुसऱ्या व्यक्तीला आणि तेही थोडंसं बदलू शकलो तरी आपण त्याचं समाधान मानायला शिकलं पाहिजे.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भाव 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: पाच सप्टेंबर श्रीराम समर्थ नाम म्हणजे जादूचा दिवाच. एकदा एक बाई सोहळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागली. आई म्हणाली, बाळा मी तुला घ्यायला आतूर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याचीही आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममदाळू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे, परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेल त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाही. हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीराचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगितलेही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशाही आहे, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे, त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वात

पाया आहे त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. तीन गोष्टींना अत्यंत जपा, परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल. मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. ज्या

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार
2: नमस्कार श्रोत्यांनो,
1: मी आरजे वेदा
2: आणि मी आरजे गौरी
1: आणि तुम्ही ऐकत आहात
2: आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन 90.8, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजचा दिवस जरा खास आहे,
2: कारण आज वातावरणात काहीतरी वेगळंच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातला घंटा नाद आहे,
1: रस्त्यांवर गोविंदा आला रे चा जल्लोष आहे,
2: कुठे दही हंडीची तयारी सुरू आहे,
1: तर कुठे घराघरात छोट्या कान्हांच्या पावलांच्या ठशांनी अंगण सजलं आहे,
2: आणि कानावर पडतोय मंद बासुरीचा सुंदर सूर.
1: जणू कुणीतरी हळूच सांगतय,
2: मी आलोय तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद घेऊन.
1: होय, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी
2: आणि आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत.
1: तुमच्यासाठी कृष्ण म्हणजे नेमकं काय? देव,
2: मित्र,
1: की लहानपणीच्या गोष्टींमधला खट्याळ कान्हा,
2: की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा सखा?
1: तुमचं उत्तर मनात ठेवा आणि आम्हाला नक्की कळवा,
2: कारण आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण कृष्णाला फक्त देव म्हणून नाही,
1: तर एक व्यक्ती म्हणून,
2: एक विचार म्हणून आणि एक जीवनदृष्टी म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1: चला तर मग आजच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया.
2: मथुरेच्या त्या कारागृहापासून
1: जिथे अंधार होता,
2: पण त्याच अंधारातून प्रकाशाचा जन्म झाला.
1: मथुरेचा राजा कंस सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत बुडालेला.
2: त्याला भविष्यवाणी सांगण्यात आली, देवकीचा आठवा पुत्र तुझ्या अंताच्या कारणीभूत ठरेल.
1: आणि मग सुरू झाला अत्याचार. देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबण्यात आलं.
2: एकामागून एक जन्मलेली मुलं आणि कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू.
1: कल्पना करा रसिक हो, एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकरांना हिरावून घेतलं जात आहे.
2: पण तरीही नियती तेच काम करत होती आणि अखेर तो क्षण आला.
1: भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी मध्यरात्र,

0: संपूर्ण मथुरा निद्रिस्त
1: आणि कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
0: अंधाराच्या मध्यभागी प्रकाश जन्माला आला.
1: आणि ही गोष्ट आपल्याला पहिला संदेश देते, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा जन्म होतोच.
0: कधी कधी आपल्यालाही आयुष्यात सगळं चुकी चाललेलं असतं, सगळे दरवाजे बंद झालेले असतात.
1: आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच होणार नाही,
0: पण कदाचित तो क्षण आपल्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीचा असतो.
1: म्हणूनच कृष्ण जन्म हा केवळ एका देवतेचा जन्म नाही,
0: तो आहे आशेचा जन्म,
1: तो आहे विश्वासाचा जन्म आणि प्रकाशाचा जन्म. कृष्णाचा जन्म झाला, पण पुढचं आव्हान मोठं होतं. कृष्णाला कंसापासून वाचवायचं होतं.
0: वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत घेतलं आणि मध्यरात्री यमुनेच्या दिशेने निघाले.
1: बाहेर मुसळधार पाऊस, यमुना दुथडी भरून वाहत होती,
0: पण वसुदेव थांबले नाहीत, कारण हातात फक्त स्वतःचं बाळ नव्हतं,
1: हातात एक विश्वास होता.
0: आणि इथे मला एक सुंदर गोष्ट सांगावीशी वाटते. आयुष्यात आपल्या समोरही अनेकदा अशीच यमुना उभी राहते,
1: भीतीची,
0: अडचणींची,
1: अपयशांची,
0: लोक काय म्हणतील याची.
1: पण प्रश्न असा आहे, आपण त्या यमुनेच्या काठावर थांबतो का,
0: की विश्वासाने पुढे जातो.
1: वसुदेव पुढे गेले
0: आणि कृष्ण गोकुळात पोहोचला. आणि मग मथुरेच्या कारागृहातील कृष्ण
1: गोकुळाचा कान्हा झाला.
0: यशोदेच्या अंगणात वाढणारा,
1: गोपाळांसोबत खेळणारा,
0: गायींच्या मागे फिरणारा
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
0: लोणी चोरणारा.
1: अहो, कृष्णाने लोणी चोरलं, पण खरं सांगायचं तर त्याने लोकांच्या घरातलं लोणी कमी
0: आणि मनातलं प्रेम जास्त चोरलं.
1: म्हणूनच तर कृष्णाला माखन चोर म्हणतात ना सुद्धा.
0: आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.
1: कृष्णाच्या बाललीला आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतात, आयुष्य जगताना बालपण मनात जिवंत ठेवा.
0: मोठे होताना आपण काय हरवतो, हसू,
1: निरागसपणा,
0: छोट्या गोष्टींमधला आनंद
1: आणि कशाचीही चिंता न करता जगण्याची कला.
0: कृष्ण आपल्याला सांगतो, जबाबदाऱ्या घ्या
1: पण आनंद सोडू नका,
0: गंभीर व्हा
1: पण मन कठोर करू नका,
0: आणि आयुष्य कितीही मोठं झालं तरी मनातला छोटासा कान्हा जिवंत ठेवा.
1: वेदा, आपण आताच कृष्णाच्या बाललीलांबद्दल बोललो, पण कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक प्रसंग असा आहे जो मला प्रत्येक वेळी ऐकताना मनापासून स्पर्श करून जातो.
0: यशोदा माई आणि कान्हाचा ना?
1: हो, कान्हाच्या बाललीला म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो एक खट्याळ मुलगा,
0: लोणी चोरणारा,
1: गोपिकांच्या तक्रारी ऐकून गोड हसणारा
0: आणि यशोदा माईंच्या मागे लपणारा.
1: पण एकदा असंच काहीसं घडलं, कान्हाने माती खाल्ली अशी तक्रार यशोदा माईंकडे आली.
0: आता यशोदा माई आई होत्या आणि आईला आपल्या मुलाची खोडी कळली की काय होतं हे आपण सगळेच जाणतो.
1: यशोदा माई रागाने कान्हाला म्हणाल्या,
0: कान्हा तोंड उघड.
1: कान्हाने तोंड उघडलं आणि त्या छोट्याशा तोंडात यशोदा माईंना काय दिसलं?
0: माती नाही,
1: दिसलं संपूर्ण विश्व,
0: आकाश,
1: चंद्र,
0: सूर्य,
1: नद्या,
0: पर्वत
1: आणि संपूर्ण सृष्टी.
0: क्षणभर यशोदा माई थक्क झाल्या. त्यांना जाणवलं,
1: ज्याला मी माझं बाळ समजते,
0: ज्याला मी ओरडते,
1: ज्यावर रागवते,
0: ज्याला कुशीत घेऊन झोपवते,
1: त्याच्याच आत हे संपूर्ण विश्व समावलेलं आहे.
0: पण पुढच्या क्षणी मातेचं मन पुन्हा मातेतच राहिलं.
1: तिला तो परमेश्वर दिसला नाही,
0: तिला पुन्हा फक्त तिचा कान्हा दिसला.
1: तिने त्याला जवळ घेतलं
0: आणि घट्ट मिठी मारली.
1: किती सुंदर आहे ना ही गोष्ट.
0: कधी कधी आपणही आयुष्यात मोठेपणाच्या शोधात असतो, पण देवत्व कदाचित मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच,
1: ते असतं आईच्या मायेच्या मिठीत,
0: निष्पाप हसण्यात
1: आणि एखाद्याला मनापासून आपलं मानण्यात.
0: म्हणूनच यशोदेसाठी कृष्ण देव नव्हता,
1: तो तिचा कान्हा होता.
0: आणि कदाचित प्रत्येक भक्तासाठी कृष्णाचं सर्वात सुंदर रूप हेच आहे.
1: ज्याला आपण देव म्हणतो तोच कधीतरी आपल्या मनाला आपलंसं वाटतो.
0: आणि आपण त्याला हळूच म्हणावं,
1: कान्हा तू माझा आहेस.
0: आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न श्रोते हो, तुमच्या लहानपणी तुम्हाला कृष्णाची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडायची ते आम्हाला नक्की कळवा.
1: लोणी चोरणारा कान्हा,
0: की कालिया मर्दन करणारा कृष्ण,
1: की अर्जुनाला गीता सांगणारा युगंधर.
0: कारण कदाचित तुमच्या मनातला कृष्ण तुमच्या एखाद्या आवडत्या बाललीत लपलेला असेल.
1: आणि आता येतो तो क्षण ज्याची तरुणाई आतुरतेने वाट पाहते.
0: गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला.
1: मानवी मनोरे,
0: हशा,
1: उत्साह
0: आणि शेवटी हंडी फुटते.
1: पण कधी विचार केला आहे का, ही हंडी फक्त दयाची नाही,
0: ती आपल्या अहंकाराचीही आहे.
1: एकटा गोविंदा हंडी फोडू शकत नाही, त्याला सगळ्यांची गरज असते.
0: खाली उभे असलेले,
1: मध्यभागी असलेले
0: आणि सर्वात वर चढणारा, प्रत्येक जण महत्वाचा.
1: म्हणून दहीहंडीचा खरा संदेश काय?
0: एकजूट,
1: एकमेकांवर विश्वास,
0: एकमेकांना आधार
1: आणि सर्वात महत्वाचं, उंची गाठायची असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहावं लागतं.
0: म्हणूनच आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याला वर घेऊन गेले
1: त्यांना कधी विसरू नका.
0: कृष्णाच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाच्या अध्यायासोबत आता आपण
1: भेटणार आहोत गोकुळाच्या खट्यात कान्हाला नाही
0: तर कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाला.
1: एकीकडे अर्जुन, समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र,
0: आणि युद्ध करायचं की नाही या द्विधा मनस्थितीत अर्जुन.
1: अशा वेळी कृष्ण त्याला काय सांगतो?
0: कर्तव्यापासून पळू नकोस.
1: कृष्णाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज युद्ध कुरुक्षेत्रावर नाही
0: पण प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र आहे.
1: कधी करिअरचा प्रश्न,
0: कधी नात्यांचा,
1: कधी स्वतःच्या भविष्याचा,
0: कधी अपयशाची भीती
1: आणि कधी लोकांच्या मतांचा दबाव.
0: आपणही अनेकदा अर्जुनासारखे गोंधळतो, मी काय करू, योग्य काय, चुकीचं काय.
1: आणि अशा वेळी कृष्णाचा एक विचार मनात ठेवायला हवा,
0: परिस्थिती आपल्या हातात नसते
1: पण त्या परिस्थितीत आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं.
0: कृष्णाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मैत्री.
1: सुदामा गरीब होता पण कृष्णासाठी तो फक्त सुदामा नव्हता,
0: तो त्याचा मित्र होता.
1: मैत्रीत श्रीमंती गरिबी नसते, पद नसतं, स्वार्थ नसतो,
0: फक्त आपलेपणा असतो.
1: आज आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतो
0: पण मन मोकळं करून बोलता येईल असा एक मित्र किती जणांकडे असतो?
1: कृष्ण आपल्याला सांगतो,
0: मित्रांची संख्या महत्वाची नाही,
1: मनापासून साथ देणारा मित्र महत्वाचा. आणि कृष्णाचं नाव घेतलं की राधेचं नाव आपोआपच होठांवर येत.
0: राधा कृष्ण ही केवळ प्रेम कथा नाही,
1: ती आहे निस्वार्थ प्रेमाची कल्पना.
0: प्रेम म्हणजे नेहमी मला काय मिळेल असं नसतं,
1: कधी कधी प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं.
0: म्हणूनच राधा कृष्णाचं नातं आजही लोकांच्या मनात जिवंत आहे,
1: कारण ते आपल्याला सांगतं
0: खरं प्रेम मालकी हक्क मागत नाही,
1: ते मनात जागा निर्माण करत.
0: आता एक छोटासा विचार, जर कृष्ण आज आपल्यामध्ये आला असता तर तो आपल्याला काय सांगितलं असतं?
1: कदाचित इतरांशी तुलना करणं थांबव, कारण प्रत्येकाची वाट वेगळी आहे.
0: कदाचित तो म्हणाला असता, तुझं मन सतत भूतकाळात ठेवू नकोस, जे झालं ते झालं.
1: आणि कदाचित तो हेही म्हणाला असता, भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नको,
0: कारण आपल्याकडे खरंच आहे ते फक्त आजचा दिवस.
1: म्हणून आज कोणावर प्रेम करायचं असेल तर करा,
0: आज कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर द्या,
1: आज कोणाशी बोलायचं असेल तर बोला,
0: आणि आज स्वतःला माफ करायचं असेल तर स्वतःला माफही करा. चला आता शेवटच्या काही मिनिटात एक छोटासा खेळ खेळूया.
1: मी तुम्हाला तीन शब्द देते,
0: प्रेम,
1: विश्वास
0: आणि धैर्य.
1: यांपैकी कृष्ण तुमच्या आयुष्यातला कोणता गुण आहे?
0: तुम्ही प्रेम निवडाल,
1: विश्वास
0: कि धैर्य?
1: तुमचं उत्तर आम्हाला कळवा,
0: कारण प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा असतो.
1: आज आपण कृष्णाच्या जन्मापासून
0: गोकुळापर्यंत आलो,
1: दहीहंडीपर्यंतही आलो,
0: कुरुक्षेत्रापर्यंत आलो
1: आणि शेवटी
0: आपल्या स्वतःच्या मनापर्यंत आलो.
1: कृष्णाच्या कथा हजारो वर्षांपासून सांगितल्या जात आहेत
0: पण त्या जुन्या झाल्या नाहीत,
1: कारण माणूस बदलला, काळ बदलला, तंत्रज्ञानही बदललं
0: पण माणसाच्या मनातले प्रश्न अजूनही तेच आहेत.
1: भीती,
0: प्रेम,
1: मैत्री,
0: नाती,
1: कर्तव्य
0: आणि आनंद.
1: म्हणूनच कृष्ण आजही आपल्याला जवळचा वाटतो.
0: कदाचित कृष्ण बाहेर शोधायची गरजच नाही,
1: तो आहे आपल्या धैर्यात,
0: आपल्या प्रेमात,
1: आपल्या हसण्यात
0: आणि संकटाच्या वेळी स्वतःला सावरण्याच्या त्या एका क्षणात,
1: जिथे आपण स्वतःलाच म्हणतो सगळं ठीक होईल, मी हे करू शकतो.
0: कदाचित
1: तोच आपला कृष्ण.
0: तर या गोकुळ अष्टमीला फक्त दहीहंडी फोडू नका,
1: मनातली भीती फोडा,
0: फक्त कृष्णमूर्ती सजवू नका,
1: मनही सजवा,
0: फक्त कान्हाला लोणी अर्पण करू नका,
1: नात्यांमध्ये प्रेम वाढवा
0: आणि फक्त जय श्री कृष्ण म्हणू नका.
1: कृष्णाचा एक विचार आपल्या आयुष्यात जगून पहा. मी आरजे गौरी,
0: मी आरजे वेदा
1: आणि तुम्ही ऐकत होतात
0: गोकुळ अष्टमी विशेष कार्यक्रम,
1: कान्हाच्या बासुरीचा सूर आणि आपल्या मनातलं गोकुळ.
0: तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
1: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
0: तुमच्या आयुष्यात कृष्णासारखं धैर्य असू दे,
1: राधेसारखं

0: कार्यक्रमात आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. ऐकत रहा मन भावन 90.8.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.

0: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: सत्य धर्म शांत.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

जीवाला जीव देणारी माणसंही या प्रवासात भेटत जातात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत यावर सुख अवलंबून असतं. रामकृष्ण हरी.

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचकस्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मूजजेठा महाविद्यालय जळगाव। ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत आम्लपित्त या विकाराबद्दल, ज्या विकारात आंबट, करपेट, ढेकर येणे, घशात जळजळ करणे, मळमळ करणे किंवा केव्हा तरी पित्ताची उलटी होणे या विकाराला आम्लपित्त असे म्हणतात। या सामान्यतः या विकाराची कारणे आपल्याला असे दिसून येतात की वारंवार खाणे, तिखट खाणे, आंबट, तेलकट, तळलेले पदार्थ, कोरडे पदार्थ अधिक खाणे किंवा नेहमी पोहे विशेषतः जेवणानंतर खाणे, मद्यपान करणे, तूर डाळ, मासे, अंडी, मटण, दही, लोणचे हे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, रात्री जागरण करणे किंवा दूध आणि अंडी, फळे असे जे विरुद्ध गुणांचे पदार्थ आहेत ते एकत्र करून वारंवार खाणे, नेहमी कडधान्य खाणे, इन्स्टंट पदार्थ खाणे, वारंवार चहा कॉफी पिणे यामुळे सामान्यतः आम्लपित्त या विकाराला सुरुवात होते। तर आम्लपित्त हा जो विकार आहे त्याची आपण लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया। अन्नाचे पचन न होणे, कडू, आंबट, करपट, ढेकर येणे, घशात जळजळ होणे, जेवणानंतरही जळजळ अधिक वाढणे, पोटात गरम वाटणे किंवा दुखणे, तोंडाला चव नसणे, तसंच डोके दुखणे आणि थकवा जाणवणे, काही वेळा उलटीही होणे। यामध्ये सांगायचं विशेष असं की दही, अंडी, मटण, मासे, तूर डाळ, पोहे, लोणचे, पापड, दारू इतके पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर सामान्यतः आम्लपित्ताचे लक्षणे वाढतात आणि आम्लपित्त या व्याधीला निश्चितच सुरुवात होते। आम्लपित्त हा जो विकार आहे त्यावरील उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया। ज्या कारणांनी हा रोग होतो ती कारणे सर्वप्रथम टाळावीत, शक्यतो उपवास करावा। शंखवटी ह्या ज्या गोळ्या आहेत त्या 2-2 गोळ्या काही खाल्ल्यानंतर दिवसातून 2 किंवा 3 वेळा घ्याव्यात। सूत शेखर रस ह्या ज्या गोळ्या आहेत त्या दिवसातून 2 किंवा 3 वेळा तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर विशेषतः जेवणानंतर घ्याव्यात। काम दुधारस ह्या ज्या गोळ्या आहेत त्या दिवसातून 3 किंवा 4 वेळाही आपण घेऊ शकतो। हे होत नसल्यास आपण निंबादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्याबरोबर आपण घेऊ शकतो। तसेच आवळा मुरब्बा जो आहे तो 1-1 आवळा सकाळी किंवा रात्री शक्यतो रिकाम्या पोटी खावा। आम्लपित्त या विकारामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल आपण थोडासा विचार करूया। यामध्ये दूध, तूप, लोणी, मूग डाळ, भाकरी, पालेभाज्या, आवळा, डाळिंब, गाजर, द्राक्षे, कोकम, दुधी, शतावरी आणि शरबत, कोकम शरबत किंवा आवळा शरबत हे आहारात घ्यावे। त्याचप्रमाणे दही, तूर डाळ, मांसाहार, लोणचे, पापड, पोहे, मद्यपान, कच्ची केळी, चमचमीत मसालेदार पदार्थ, चहा, कॉफी, मिरची जे आहेत ते शक्यतोवर खाण्याचे टाळावेत। शक्यतो रात्री जागरण करू नये किंवा सकाळी उशिरा उठणे हे देखील टाळावे। ज्यांना रात्री बराच वेळ जागरणही करावे लागते त्यांनी शक्यतोवर सकाळी जेवणापूर्वी झोपावे। आंघोळ करण्यापूर्वी सर्वांगाला तेल लावून आणि नंतरच आंघोळ करावी।

जेवणात दूध, लोणी, तूप यांचा वापर अधिक करावा. यामुळे जागरणाने शरीरात पित्त किंवा वात दोषाचे जे प्रमाण वाढते किंवा त्यामुळे या दोषापासून शरीरात जे विकार निर्माण होतात ते होणार नाहीत. आम्लपित्त या व्याधीकडे दुर्लक्ष केले असता त्याचा परिणाम म्हणून परिणामशूल होण्याची शक्यता असते.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, चारा पिकाची लागवड आपण योग्य नियोजन पद्धतीनं केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होतो. त्या अनुषंगानं संकरित नेपियर फुले जेवण या चारा पिकाच्या लागवडीविषयी आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा संशोधन प्रकल्पानं फुले जेवण ही संकरित नेपियर या गवताची नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. या संकरित वाणापासून चाऱ्याचं अधिक उत्पादन मिळतं. फुले जेवण ही चाऱ्याची संकरित जात सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळा व पावसाळा हा या गवताच्या वाढीसाठी पोषक कालावधी आहे. या गवताच्या लागवडीसाठी खोल नांगरट करून घ्यावी व त्यावर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून तंद्रित करून घ्यावी. फुले जयवंत या गवताची लागवड थोंब, ज्याला आपण मुळासकट कांड्या म्हणून म्हणतो, ती लावून करावी लागते. साधारणपणे 3 महिने वाढवू दिलेल्या पिकाच्या खुडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 किंवा 3 गुळे असणाऱ्या कांड्या काढून त्याची लागवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. 3 गुळे असलेले 2 थोंब किंवा कांड्या 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 2 डोळे जमिनीत व 1 जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायला पाहिजे. अशा रीतीनं जर आपण लागवड केली तर लागवडीचं अंतर ठेवत असताना 60 ते 90 सेंटीमीटर अंतर आपण ठेवावं. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवूनही लागवड करता येईल, त्याच्यामुळे अंतरमशागत सुलभ होते. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 थेंब लावल्यास हेक्टरी 25,000 थोंब त्याचे लागतात आणि पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या गवताची लागवड करता येते. उन्हाळ्यात मार्च एप्रिल तर पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. तर हे झालं की संकरित नेपियरच्या फुले जयवंत या जातीविषयी पायाभूत माहिती. आपल्याला जर चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा फुले जयवंतविषयी अधिक तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारची तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

राम करता या भावनेने समाधान मिळते. पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करीत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंग असो, सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही, ते रामकर्ता ही भावना बाळगण्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटाचे वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात, तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचे कल्याण करेल. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असे पहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते. शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण भेटले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते. त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना त्या विचारांकडे दुर्लक्ष करावे, त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. मला विचार विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे. नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईन असे होतात. एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास. आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या. ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली, तेवढे विद्वान. परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगाच्या इतर गोष्टीपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे. नामात राहा आणि रामकर्ता ही भावना दृढ करा.

0: या विभागाचे सहाय्यक संचालक विशालजी राठोड यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रस्ताव.
1: सर्वप्रथम रयतेचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपण सर्व जे आपला पिछडलेला वर्ग आहे, विमुक्त जाती व गट्ट जमाती यांच्यासाठी जे समाज त्यांना त्यांचं उत्थान करण्यासाठी, त्यांना विकासाच्या घडीवर आणण्यासाठी सर्व कार्यरत करत असणाऱ्या सर्व समाजसेवकांचं सुद्धा मी विनम्र अभिवाद करून स्वागत करतो. आज आपण 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करतो. भटके विमुक्त दिन म्हणजे नेमकं काय? की सुरुवातीपासून आपला हा समाज हा भटकता समाज आहे. सुरवी सर्वजण हे व्यवसाय करण्यासाठी इकडे तिकडे भटकत असायचो, कारण हा आपला प्रोफेशनचा एक भाग होता. मग आपण फक्त व्यापारासाठी भटकत होतो का? तर नाही. तर आपण साम्राज्यांच्या माहितीची देवाणघेवाण करत होतो, अर्थव्यवस्था चालवत होतो. तसेच तिथं आपण संरक्षणासाठी निघाल्या साम्राज्याला काय पाहिजे? गुप्त हेराची माहिती पाहिजे. आपण सर्वांनी प्रात्यक्षिक बघितलं की कसं ते नाव ओळखायचे. तर हे सर्व का? हा आपला भटकता समाज करत होता. म्हणजे केवळ व्यापार किंवा पोटासाठी नाही, तर देशासाठी सुद्धा आपण भटकत होतो. परंतु जेव्हा इंग्रजांचं सरकार भारतावर आलं, तेव्हा इंग्रज शासनाला इतर समाजांचे स्थायिक समाज होते त्यांची भीती कमी होती, परंतु आपली भीती जास्त होती. का? कारण ह्या समाजाला एक कसं बंदिस्त ठेवणार. त्यासाठी इंग्रज शासनाने एक कायदा आणला होता, त्याचं नाव होतं क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट. म्हणजे काय केलं शासनाने, ब्रिटिश सरकारने, की या सर्व ज्या भटकत्या जमाती आहेत यांना बंदिस्त केलं. यांच्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये, समजा आता तुम्ही जळगाव मध्ये आला, तर सर्वप्रथम तुम्हाला जळगावच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. कोणताही गुन्हा जळगाव मध्ये घडला, तर सर्वप्रथम भटक्या विमुक्त जमातीतील ज्या ट्राईब्स आहेत, ज्या जमाती आहेत, त्यांना सर्वप्रथम गुन्हेगार म्हणून घोषित केलं जायचं किंवा संशयाच्या नजरेने बघितलं जायचं. तर हा असा अमानुष कायदा, याच्यातून आपल्याला मुक्तता स्वातंत्र्य आपल्याला कधी मिळालं 1947 ला, तरी सुद्धा आपल्याला या कायद्यापासून मुक्तता मिळालेली नव्हती. हा कायदा चालूच होता. 31 ऑगस्ट 1952 रोजी या कायद्यात हा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे आपण हा दिवस सन्मानाने, ज्या दिवसाने ज्या हा कायदा रद्द झाल्यापासून विमुक्त जमाती या सन्मानाने जगू लागल्या, त्या दिवसाची ओळख म्हणून आपण भटके विमुक्त दिन साजरा करण्याचा निर्णय 2025 सालापासून घेतलेला आहे. तर हे दुसरं वर्ष आहे आणि या समाजातील लोक पावलेल्या लोक परंपरा, तसेच समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत हा समाज पुढे आहे का? नाही. मग या समाजापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल, याच्यासाठी हा दिवस साजरा करून जास्तीत जास्त लोकांना या समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती मिळावी, याकरता आपण हा दिवस साजरा करतोय. त्यासाठी आपण आलेल्या सर्वांचे, तसेच या समाजासाठी झटत असलेल्या सर्व समाज बांधवांचे मी मनापासून आभार मानतो.
0: आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय पिकाजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. पिकाजी लोहा.
2: नमस्कार. उपस्थित मान्यवर व सर्व आपण आदरणीय जे संस्कृतीचा जोपासण्याचा रथ ओढणारे आपण सगळेजण, आपल्या सर्वांना प्रणाम. एक घोषणा आहे, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरे संस्कृतीचे वाहक आणि संस्कृती जोपासणारे आम्ही आजचा विमुक्त दिवस, भटके विमुक्त दिवस म्हणून आपण आज एकत्र आलेलो आहोत. मुळात आम्ही पूर्वापार नुकतंच होतो, मात्र मोगली आणि ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये आपण बंदिस्त झालो. खर जर बघितलं तर आपण 1570 पासून मेवाड मधून बाहेर निघालो आणि आपल्या उपजीविकेसाठी ज्या ज्या कलेचं आम्हाला ज्ञान आहे त्या कलेचा उपयोग करून आम्ही त्या त्या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह चालवला. मग त्यापूर्वी काय करत होतो आम्ही? आम्ही तेच करत होतो, पण त्या त्या राज्यातील त्या त्या राजासाठी आणि या राष्ट्रासाठी आम्ही कार्य करतो. कार्य काय होती ते आता आपण बाहेर नृत्य बघितले, काही कला बघितल्या, अशा या सगळ्या कला त्यावेळी कुटुंब आणि राष्ट्र यासाठी उपयोगात आणले जात. म्हणजे आपण हा जर डोळ्यास काही गोष्टी डोळ्यासमोर घातल्या तर आपल्या अशा लक्षात येईल, आज आपल्या देशाच्या काण्या कोपऱ्यांमध्ये मोठमोठे गड कोट आहे, ते कोणी बांधले? तर आमच्या भटक्या समाजातील काही जाती, बेलदार समाज असे मोठमोठे गड कोट त्यांनी बांधकाम केलं. त्यांना त्याचं ज्ञान होतं की मातीमध्ये कोणता पदार्थ मिसळायचा, गवत मिसळायचं, कोणती कोणती पदार्थांचं मिश्रण करून ती भिंत लिपायची, आणि ती भिंत आजही शेकडो वर्ष उभी आहे याच ज्ञान आमच्या त्या समाजाला आहे. मोठमोठे किल्ले उभे आहेत, मोठमोठ्या लेण्या उभ्या आहेत, त्या कोणी उभे केल्या? आम्ही सर्व आमच्या ती समाज बांधवांनी. त्यावेळेस आर्किटेक्ट होते का, इंजिनियर होते का, कॉम्प्युटर होते का, मोबाईल नव्हता, संदेश वहनाचं साधन नव्हतं, मात्र त्यावेळी कोणता दगड किती वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 500 वर्ष टिकेल, 1000 वर्ष टिकेल याच ज्ञान असलेलं आमचा समाज. हजारो वर्षापासून ती गड किल्ले आज उभे आणि ते आमच्या समाजाने आमच्या बांधवांनी उभे. आपण जर 322 चा कालखंड पाहिला, चंद्रगुप्ताचा कालखंड जर पाहिला तर खरं दिसायला लागतं आपल्याला, म्हणजे खूप भूतकाळ द्यायची गरज नाही. 322 त्या काळापासून आमचा भटका समाज खरं संस्कृतीचं संगोपन वहन करत. आता आता जर म्हटलं आम्ही छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये कुठून तिकडे जर संदेश न्यायचा असेल तर कोणी एक चांगलं आपल्याला लगेच पटकन नावावर येत, बहिजी नाही. बहिजी नाईकांबरोबर भली मोठी सेना होती, एकच समाज नाही, भटका समाजाची भली मोठी सेना होती. त्या सेनेवर आधारित साम्राज्यामध्ये काय काय घडतंय, काय गडबडी होत आहे, काय संभावना होणार आहे आणि त्याला सामोरं कसं जावं लागेल, समोरच्याला हातभार कसं करावा लागेल याची इत्यंभूत माहिती देण्याची यंत्रणा बहिजी नाईकांबरोबर सोबत ही कोणामुळे? आता जी गुप्त कला पाहिली आपण हातवारे, संदेश वहनाचं कार्य होत, काही घडत असेल तर लगेच कळत होत न सांगता. ही आमची कला आता लुप्त व्हायला लागली, त्या आम्हाला लुप्त होऊ द्यायच्या नाही, त्या आम्हाला कायम टिकवायच्या. म्हणजे आमच्या जवळच असलेली वेरूळची लेणी, अजिंठा लेणी जर पाहिलं, रंग काम करणारा आमचा समाज, चित्रकारिता चित्रकथा समाज, काय केलं त्यांनी हजारो वर्षापासूनची ते चित्र जशीची तशी होत, रंग रंग छटा त्याच प्रचंड ज्ञान असलेले हे समाज घटकांनी त्यावेळेस वापरलेलं आजही तसच तस उभ आहे. एवढं सखोल ज्ञान. मग आमच्या त्या जुन्या काळामध्ये आरोग्याची काळजी कोण घेत होत? आम्ही सगळं आरोग्याची काळजी घेतो. मोठमोठी युद्ध सतत सुरू होती, सतत मारामाऱ्या सुरू होत्या, प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही युद्ध सुरू असायचं आणि अनेक सैन्य हे घायल व्हायचे मग त्याच औषध चारा पण द्यायचं. आमच्यातला वैदू समाज जो आयुर्वेदातलं ज्ञान असलेला आमचा समाज त्या सगळ्या गोष्टींवर मात करतो. आता आता ही थेरपी आली आहे, आम्ही आम्ही म्हणून आम्ही कर्म म्हणून आयुर्वेदात ती आता आली आहे का नाही. पूर्वीपासून दाग देण्याची पद्धत होती माझ्या काळात. तर आपण 20 वर्षापूर्वी जर आठवलं तर म्हणलं की अमानुष पद्धतीने काहीतरी केलं जात, म्हणीच नाही. अमानुष पद्धतीने ते म्हणीच नव्हतं, कारण डाग देण्याची अग्नी कर्माची पूर्वीपासूनची पद्धती होती. एखाद्या आधारावर नियंत्रण करायचं असेल त्या स्पॉटला अग्निकर्म, पितळाचा शिक्का असेल, चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल, त्या शिक्क्याला गरम करून तिथं तो डाग दिला जात होता. त्याला अग्निकर्म आताच्या भाषेत म्हणतात. एवढा शूरवीर पराक्रमी आमचा समाज आहे. बोलताना सांगितले आहे. पण काय झालंय, आपण धीरे धीरे स्वतःच अस्तित्वच विसरायला लागलो. आपणच स्वतःला कमी समजायला लागलो. आपणच म्हणायला लागलो की नाही काय काय पुरसेटलेलं ते जुनं नाही. टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये इंटरनेट आलं, मोबाईल आला, वस्तू लागताय. त्याच वस्तू लागत होती आम्हाला. संदेश पुरवण, प्राण्यांची भाषा समजत होती आम्हाला, पक्ष्यांची भाषा समजते आम्हाला. प्राण्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही, पक्ष्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही. विश्वाच्या पाठीवर जर दळणवळण असेल ते आमच्या भारतातल्या भटक्या समाजाने केलं. रेशीम पोहोचवणं असेल, धनधान्य पोहोचवणं असेल, मसाले पोहोचवणं असेल, ते आमच्या भटक्या समाजाने कोण होत? आम्ही आम्ही होतो. म्हणून तिथपर्यंत आम्ही पोहोचतो. भारताचा झेंडा देशभर उंचवला जातोय तो आमच्या भटक्या समाजात. आणि त्याच भटक्या समाजाला विस्मृती येते. त्याच समाजातल्या तरुणांना त्याच समाजातली लाज वाटायला लागते. ही चिंतन करायची गरज आपल्याला खूप. आणि काही गोष्टी आपल्याला बदल करण्याची गरज आहे. काय बदल करायची गरज आहे? तर निसर्गाच्या आणि जगाच्या असलेल्या प्रभावाबरोबर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काळाची गरज काय आहे? तर आम्ही शिक्षित झालो पाहिजे. आमचा जो समाज बांधव शिक्षित नाही, त्या समाज बांधवाने शिक्षणामध्ये आलो, शिक्षणाच्या प्रवाहात आलो. व्यसनाधीनता आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी आहे, ती घालवली पाहिजे. कारण मग आमच्या शिक्काच लागतो, ती तसेच आहे. मग आम्ही कधी बदलू? बदलायची वेळ आली आहे. कारण आम्ही जगाच्या पाठीवर सगळ्यात हुशार असलेली लोक. पण आज व्यसनामुळे आणि शिक्षणामुळे आज आम्ही मागे आहोत. मग पुढे जायचं कोणाचं काम आहे? पुढे न्यायची जबाबदारी कोणाची आहे? आमच्या सगळ्यांची. म्हणून मी ज्या ज्या समाजामध्ये आहे त्या समाजातील परंपरा संस्कृती या जोपासण्याची आमची जबाबदारी आहे. आणि ती आम्हाला जोपावी लागेल. बाहेरून कोणी येणार नाही आमची संस्कृती जपायला. बाहेरून फक्त एकच येतील, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद निर्माण करणार, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद करून तुमच्यावर राज्य वळवण्यासाठी प्रयत्न करणार येतील, बाकी कोणीच येणार. असं म्हणणार नाही, अरे बाबा तुम्ही शिक्षणात मागे आहे, चला ना पुढे, तुम्हाला आम्ही पुढे घेऊन तर वाशी येणार नाही. मग या जातीयतेमध्ये फूट पाडणारे जे असतील त्यांना आम्ही ओळखणं शिकलो. या राष्ट्राचे खंदे आधाराचे जर खांब म्हणले तर आम्ही समाज आहोत, सुप्रे आम्ही समाज आहोत. आणि हेच खांब जर बाजूला सरले तर हे राष्ट्र कोलमडून जाईल. विदेशी संस्कृतींना हेच हवंय. कारण भारत कधीच गुलाम होऊ शकला नाही पूर्णपणे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, ऑलरेडी आम्ही स्वतंत्रच होतो, काहीसा भागच आमचा स्वातंत्र्य नव्हता. आमच्यावर अनेक आक्रमणांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कायम गुलाम झालो नाही. कारण आमची जी सगळी संस्कृती वाहत होतो ना संदेश वाहत या सगळ्यांनी ते टिकून ठेवलं प्रत्येकामध्ये लढाईया वृत्ती झाली ठेवली का हे राष्ट्र माझा आहे ही संस्कृती माझी आहे हा समाज माझा आहे आणि तो टिकला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक वेळी लढतो त्याची प्रचिती म्हणजे काय 1857 चा उठाव कशामुळे यशस्वी झाला तो यशस्वी झाला आमच्या सगळ्यांना त्यावेळेस मोबाईल होता नाही कोणती यंत्रणा नव्हती ही यंत्रणा होती या यंत्रणेतून माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विषय गेला आणि ठरलं 1857 या दिवशी आपल्याला उठाव करायचा हे पोहोचवलं आम्ही सर्व भटक्या समाजाने पोहोचवलं आणि उठाव ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी उठाव झाला इंग्रजांनी येरलं अरे हे जर थांबवायचं असेल तर या भटक्या समाजावर बंधनं लादली आणि बंधनं लादली पाहिजे आणि यांना कुठेतरी एका ठिकाणी बंदिस्त केलं पाहिजे म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळी रिपोर्टिंग केली पाहिजे हालचालच्या वेळेस हा कायदा आणला त्यांनी 1871 सन काळा कायदा म्हणूया आपण म्हणजे पुढे दरोडा झाला की भटक्या समाजातल्या पारधी समाजाला पकडून द्या बेरड समाजाच्या पोरांना पकडून घेऊन जा जिथं जो समाज असेल त्या समाजाच्या लोकांना उचलून घेऊन जायचं आणि त्यांच्यावर ठपका मारायचा हा त्यावेळेस इंग्रजांनी लादलेला आपला आणि तथापि त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्यावेळेच्या परिस्थितीच्या लोकांनी आपल्याला गुन्हेगारी जमात उघडून पाहायला नाही त्यांचा दोष नाही आहे कारण इंग्रजांचं धोरणच होत थोडा आणि राज्य करा आमची मानसिकता बदलवा काळे इंग्रज तयार करा आणि काळ्या इंग्रजांनीच इंग्रजांचं राज्य करा या धोरणात्मक बाबींमुळे आम्ही त्या शटपिंग लॉक होम मध्ये आहे आणि काय झालं तर काही विपरीत घटना घडल्या की सहज सोप आमच्या समाज माध्यमांना स्वातंत्र्य मिळालं 1947 साली त्यावेळेच्या तथाकथित शासनाने विचार नाही केला की अरे या देशातला जो 15-20% असलेला भटका समाज आजही बंदिस्त आहे तो मुक्त नाहीये त्याच्यावर अजून कायदा लागूया त्याच्याकडे लक्ष 5 वर्षानंतर आणि तो कायदा 1 ऑगस्ट 1952 साली रहित केला 31 ऑगस्ट 1952 साली तो कायदा रद्द केला आणि रद्द केला मात्र धोरण नव्हती की या मंडळींचं व्यवस्थापन काय करायचं यांच्या उदरनिर्वाहाचं निर्वाहाचं साधन काय असलं पाहिजे यांच्या अडीअडचणी कशा सुटल्या पाहिजे याचा कोणताच विचार नव्हता अनेक वर्ष आमचा भटका समाज मेल ते काम मेल त्या ठिकाणी गावोगावी भटकायला लागला ज्या कला येतात त्या कला सादर करून पूर भरायला पण कोणाच्या पुढे आमच्या समाजाने आजपर्यंत हात पसरवलेले नाही आजपर्यंत कारण त्याच्यामध्ये उपजत कला आहे उपजत ज्ञान आहे मारी तिथं पाणी काढी ही वृत्ती आमच्या समाजात म्हणून आमचा समाज कोणाच्या पुढे हतबल झाला नाही कोणापुढे त्याने हात पसरवले नाही मात्र तरी सुद्धा आम्ही भटकतच राहिलो काहीसा समाज हा त्या त्या ठिकाणी स्थिर झाला मात्र बहुसंख्य समाज हा फिरतोच आहे आजही मात्र मग या समाजाच्या समस्या सुटतील कशा याच्यावर विचार करेल कोण याच्यावर आजपर्यंत गेल्या 3 वर्षापर्यंत कोणी विचार करत नव्हता मात्र गेल्या 3 वर्षापूर्वी सध्याच्या असलेल्या शासनाने आमचा विचार केला की भटक्या समाजाला काय काय समस्या येतात एखादी घटना घडते कोणीतरी त्यांना पकडतं चिरडत मारत त्याच्यामध्ये कोणीतरी मरून जातो आमच्यातला आणि विचारलं कोण होत तर कागदच नसतो ना. आधार कार्डही नाही आमच्या जवळ, इलेक्शन कार्डही नाही आमच्या जवळ, पत्रच नाही आमच्या गावात. मग या शासनाने विचार केला की जो महाराष्ट्रामध्ये 35% असलेला भटका समाज आहे यांच्यासाठी कायदा तयार केला उमाजी नाईक यांच्या माध्यमातून. आणि सुरू झालं की महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातल्या भटक्या समाजाच्या वस्त्या आयडेंटिफाय करायच्या आणि भटक्या समाजाच्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्यांवर तोडगा काढायचा, त्यांना लागणारे कागदपत्र प्रोव्हाइड करायचे. मुळात आता आमची पहिली सुरुवात काय तर आमचा समाज आज इथं उद्या तिथं परवा कुठे माहितीच नाहीये. मग जन्म झालाय पण नोंदच नाहीये, मग काय करायचं? आधार कार्डच निघत नाहीये, काय करावं? तर त्याला तोडगा उमाजी नाही महाराज स्वाभियान अंतर्गत त्यांना गृह चौकशी अहवाल किंवा स्थानिक ठिकाणच्या प्रतिनिधी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल त्यांना अधिकार दिला की तुम्ही सादर करा अहवाल आणि त्या मंडळींना जन्म पुरावा द्या, त्यांना आधार कार्ड द्या, त्यांना जातीचे दाखले द्या, जे जे डॉक्युमेंट लागतात ते या शासनाने आमच्यासाठी लागू. स्वातंत्र्य मिळून किती काळ खंड झाला तरी आमच्याकडे कोणी बघत नव्हतं. आम्हाला आमच्या बद्दल विचार करणार हाच कालखंड आहे. आमच्या व्यवस्था प्रचंड होत्या, प्रभावी होत्या. आजही आम्ही कोर्टाच्या पुढे कधी हात पसरवत नाही, फक्त काही गोष्टी आपल्याला बदलवाव्या लागतील. आजही आमच्या स्वतंत्र जात पंचायती आहेत, वर्षानुवर्ष कोर्टाला फेऱ्या मारत नाही आम्ही. आजही गावपंचायत बसते आमची आणि लगेच निर्णय होतो. पंजाब विषयाचा निर्णय होत नसेल मढीला जाऊन किंवा पुण्याला जाऊन गणितनाथांच्या यात्रेला जाऊन वर्षाच्या शेवटी का होई ना आमच्या केसचा निकाल लागतो. म्हणजे किती प्रभावी यंत्रणा आहे आपली, मात्र ही जोपासावी लागेल आपल्याला. आता जसं सरांनी म्हटलं की आता ही 50-60-70 वर्षाची मंडळी याच्यानंतर हे लोक पाहून जाणार आहे. मी म्हणे हे लोक पाहू द्यायचं नाही आपल्याला. आमचं अस्तित्व म्हणजेच आमची ही संस्कृती आहे. लोक पावेल का मग? आम्हाला हे पाणी पुन्हा पुढे पुढे पुढे पुढे न्यायचं आहे आणि असं तसं पाणी नाही आहे आपलं. अमृताचं पाणी आमची संस्कृती आहे ना, अमृताचं पाणी. मग ती जोपासली पाहिजे, ती जोपासण्याची आमची सर्वांची. असंच भटक्या समाजासाठी काम करणारे अनेक समाजामध्ये आपल्या समाजामध्ये संघटना उभ्या राहिल्या. त्याची एक संघटना मराठवाड्यामध्ये भटके मुक्त विकास परिषदेची स्थापना झाली 1992 साली. कारण धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, या भागामध्ये पारधी समाज, नाथ समाज, गस्ती समाज अशा बऱ्याच मंडळी जेव्हा म्हटलं काही घडलं की त्यांना उचलून नेलं जात होतं, डांबून दिलं जात होतं, काही नसतं. हा समाज पुन्हा त्याच मार्गाला जात होता वारंवार. मग हा पुन्हा या मंडळींच्या आपल्या सर्वांच्या प्रवाहात आला पाहिजे म्हणून काय करायची गरज आहे तर भटके मुक्त विकास परिषदेने ते ओळखून शिक्षण, स्वावलंबन आणि सुरक्षा या गोष्टीवर काम केलं पाहिजे म्हणून पाऊल टाकलं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. पहिली यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली आणि बघता बघता तिथून क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी निर्माण व्हायला लागले आमच्या. हे यशस्वी झालं आमच्या मुक्त विकास परिषदेच्या या कार्यामध्ये. अजून काय तर भटका समाज काही इकडे इकडे थांबत नाही, मग तो गावोगावी भटकतो. म्हणून जिथं 10-15 जिथं 20-25 घर असतील त्या ठिकाणी जाऊन पालावरची शाळा चालू केली. अशा शेकडो पालावरच्या शाळा आज भटके मुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. पटलं तेव्हा चोरी झाली की यंत्रणा उचलून घेऊन जाते योग्य मार्गदर्शन नाही म्हणून, कायद्याचं ज्ञान म्हणून सुद्धा त्या कार्यशाळा आपण घेत असतो. आताची स्थिती बदलली आहे. आज शासन आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं आहे. त्याची प्रचिती म्हणून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून भटकी विमुक्त विकास परिषद सर्व इतर मागास विभाग कल्याणच्या माध्यमातून समिती स्थापन केली गेली की भटक्या समाजांच्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजे. त्यासाठी चार अशासकीय सदस्य आणि शासनाच्या विभागांचे प्रमुख अशी विनंती समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून गावागावात जाऊन तिथं सर्वे झाला पाहिजे. सर्वे होऊन त्या समाजाच्या कागदपत्रांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडल्या पाहिजे यासाठी ती समिती काम करते. म्हणून आपल्या सर्वांच्या लक्षात येण्याची काय गोष्ट आहे, गरज अशी आहे की माझा समाज ज्या ज्या गावात आहे त्या त्या समाजाच्या काय काय समस्या आहे त्या सगळ्या समस्या आपण समाज कल्याण विभागा थ्रू समाज कल्याण विभागापर्यंत पोहोचवू आणि आपल्या समाजाचा सर्वे झाला पाहिजे की माझ्या समाजामध्ये ह्या ह्या अडीअडचणी आहे. त्या अडचणी जर लक्षात आल्या तर शासनही कॅम्पिंग करतील, तरच आपल्या समस्याही सुटतील. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की प्रत्येक तालुक्याची समिती आणि प्रत्येक वस्तीची पुन्हा समिती म्हणजे तालुक्याची प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींची समिती आणि प्रत्येक गावामध्ये गावाची समिती आणि गावामध्ये प्रत्येक समाजाचे दोन प्रतिनिधी त्यांनी आपल्या समाजासाठी काम करायचं. आता आपण जिल्ह्यापर्यंत पोहोचतोय, तालुक्याला ठराविक ठिकाणी आपण पोहोचतोय, तर आपल्याला आता आपल्या प्रत्येक वस्तीपर्यंत जायचं आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळेजण मिळून तिथं जायचं. म्हणून आज मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आमचा समाज त्याला राहायला जागा नाही आहे, शिक्षणाचा दूरच विषय आहे. म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी सिग्नल वरची शाळा सुरू केलेली आहे, रात्रीच्या वेळेत चौकात सिग्नल लागच्या ठिकाणी शाळा लागते, आपल्या भटक्या समाजाच्या पोरांना जमा केलं जात. शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे अगोदर तर आंघोळ करण्याचं शिक्षण, स्वच्छ नीट राहण्याचं शिक्षण आणि या स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या समाजाला त्यांच्या सारखं उभं करण्याचं शिक्षण. म्हणून आपण सगळेजण बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, आपण इतके मोठी आपली म्हणजे आपली संस्कृती इतकी प्रभावी आहे की एका समाजावर बोलायचं म्हटलं तर आम्हाला वेळ नाही पडणार. प्रत्येक समाज कुशल आहे आमचा, प्रत्येक समाजामध्ये अमृत भरलेलं आहे, मात्र त्याला थांबू द्यायचं नाही आम्हाला, त्याला खंडित होऊ द्यायचं नाही आम्हाला, आम्हाला त्याला कायम वाहू द्यायचं. मग हा आमचा आजचा 31 ऑगस्ट फक्त जळगावला साजरा करायचा का, नाही, प्रत्येक गावापर्यंत हा आमचा दिवस साजरा करायचा. जिथं जिथं माझा समाज राहतो तिथं तिथं माझा हा दिवस साजरा झाला पाहिजे, कारण आम्ही खूप झेलं. आणि अजून एक माझा महत्वाचा विषय माझा तुम्हाला सांगायचा राहून गेला, बऱ्याच जणांमध्ये आमच्यामध्ये न्यूनगंड तयार केला जातो की भटके विमुक्त समाज म्हणजे दुर्लक्षित कमी लेखला जातो. आम्ही कमी नाही, कारण संस्कृतीचे खरे रक्षक कोण, आम्ही संस्कृती वाहक कोण, आम्ही सगळे. आम्ही कमी कसे आहे, आम्ही कमी नाहीच आहे, या राजकीय दुकानदारांनी आपल्याला तसं केलं आणि आमची भावना तशीच आहे. दुसरं, गावाच्या रक्षणासाठी सर्वप्रथम आम्ही होतो प्रत्येक ठिकाणी. बरेच जण म्हणतात गावाच्या बाहेर आपल्या समाजाला निवासाला दिलं जातो, तसं मुळीच नव्हतं. छातीवर घेणारा शत्रूला कोंडणारा समाज आम्ही, नितळ्या छातीचे आम्ही, म्हणून आम्ही लढवय्यात गावाचं राज्याचं रक्षणाच्या सीमेवर राहणारे आम्ही, म्हणून आम्ही गावाच्या सीमेवर आहोत, नाकी आम्हाला दुय्यम लेखलं जात म्हणून नाही. हा समज आम्हाला फोडून टाकायचा. आज रोजी 2-3 गोष्टीचा संकल्प आपण करू, मी ज्या समाजात आहे त्या समाजाचा अभिमान मला असला पाहिजे. दुसरं, मी 4 पावलं पुढे गेलोय तर माझा समाज माझ्या बरोबर माझ्या जागेबरोबर आला पाहिजे, ही जबाबदारी आमची आहे. मी शिकलो म्हणून मी पुढे गेलो असं आम्हाला करायचं नाही आहे, तर माझ्या समाजाला मला बरोबर न्यायचं. माझा समाज शिक्षित नाही आहे, त्याला शिक्षणाच्या प्रभात आणण्याची आपल्याला गरज आहे. आज जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 180 वस्ती आपण आयडेंटिफाय केल्या शासकीय शासकीय जिल्ह्यामध्ये 180 ठिकाणी आपल्या वस्ती आहेत. आणि व्यसन सगळ्या विश्वाचं दारिद्र्य आपल्या वस्त्यांमध्ये भरलेलं असत, ते खोडून टाकायचं, हे पुसून टाकायचं. आम्हाला समाजाला अभिमानाने सांगायचं आम्ही ते नव्हतो आणि ते नाहीच आहे आम्ही आणि ते नसणारच आहे आम्ही, ते दाखवावं लागतं. म्हणून जिथं आहोत ज्या संस्कृतीत आहोत त्याचं संगोपन आणि पुढे पास करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. एवढंच बोलून थांबतो.
3: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
5: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
4: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत, त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदाससारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
6: नमस्कार. नमस्कार.
4: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित

0: मधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल? नेमकी सुरुवात कशी झाली?
1: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते. शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजाननबुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकरबुवा असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले. त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं बी ए मानसशास्त्र विषय घेऊन केलं. आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय ह्याच्यात विशेष काय आहे. पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षी मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
1: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
1: असं सांगता येणं अवघड आहे. पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे ना मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडलाय.
0: अच्छा,
1: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोईंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
0: राईट,
1: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर बरोबर,
1: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं खरं, पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
1: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा,
1: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर,
1: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का? तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरं,

0: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या, जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
1: बरोबर,
0: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
1: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाऊनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटोसे खिचके याच्या त्याबद्दल सांगा ना.
0: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालं हे सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं. तर काटोन से खींच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
1: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
0: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी तुमचे पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
1: बरोबर.
0: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होतीये. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
1: नक्कीच.
0: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खींच के आचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छुडाया असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को दिल वो चला.
1: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
0: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे, की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला म्हणजे आता तो कसा आहे आधी, इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
1: बरोबर.
0: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे. म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो.

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची कोई ना रोको दिल की उडान को दिल वो चला।
1: क्या बात है, हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं, नेमकं कसं हेरता तुम्ही?
0: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
0: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
0: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियॉलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
0: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
0: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
0: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरलतीचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांगा.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरस नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतात हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की ह्यात असा पॅटर्न केला आहे, अंतऱ्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाही आहे, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं, ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुक आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचं आहे आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय, शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरता, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाला शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल, उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती कामुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझल मध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यू हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली कराओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: वा, खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातन. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सूरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलीलदांची एक रचना ऐकू दे.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद. रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मूजजेठा महाविद्यालय जळगाव. ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.